233 एक मीटर मग 1287 किलोहर्ट्जाचे तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माझं चॅनल तेच वांगडा 1287 किलोहर्ट्जाचे डिजिटल मोडाचे तुमकां ऐकुपाक मेळटा न्यूज ऑन एअर आणि आकाशवाणी पणजी. आयज वार ब्रेस्तार भारतीय सौर दीस 7 जेष्ठ शके 1948 म्हळ्यारच 28 मे 2026 सकाळची 5:05 आणि 58 सेकंद जाल्ले आसात आमच्या ह्या स्टुडिओन आणि समेस्त मोगा ऐकुप्याक उर्बे बरीत येवकार दिता आणि आयच्या ह्या पहिल्या वितरवणेक सुरवात करता. सगळ्यांक येवकार आणि दिनवास सुप्रभात.

मग ऐकू पॅनो, तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधव चॅनल 233.1 मीटर मग 1287 किलो हर्ट्स बरोबर स वरांचे तुमका ऐकूपाक मेळटले. दिल्ली केंद्रावेल्या सहक्षेप पिझप हिंदीतल्यान खबरो आणि ताचे उपरांत बरोबर 6:05 मिनिटांचे ऐकूपाक रावात इंग्लिशीतल्यान समाचार.

0: जगजीत सिंहांच्या आवाजातल्या तुम्ही ऐकले हे गोविंद हे गोपाल हे गीत. आणि आता वेळ झाला एक लहानसो विसव घेऊपाचो. ऐकत राहा आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादय चॅनल.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
0: तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचा हो मादर चॅनल 233.1 MHz मग 1287 KHz बरोबर 6:36 आणि 11 सेकंद झाले असतात. आणि तुम्ही ऐकतात कार्यावळ आमचो आधार. आमचो आधार ही कार्यावळ मुखार भरताना आम्ही ऐकूया फादर जुजे आंतानियो हांचो हो स्वर.

0: आनी वसंत आजगांवकारांच्या स्वरबद्ध केल्ल्या या गीता सांगातच आयची ही आमचो आदार ही कार्यावळ इतल्यान हांगाच सोंपता. आनी बरोबर 6:45 आतां तुमकां आयकुपाक दिता शेतकामत्याक म्हायती ही कार्यावळ. तर आयज ह्या कार्यावळी अंतर्गत तुमी आयकतली कुत्री आनी माजरां हांचेर प्रथमोपचार म्हणल्यार फर्स्ट एड कशें करप ह्या विशयाचे बाब डॉक्टर राजेंद्र प्रभुगांवकर हांचे हे उलोवप.
1: कुत्र्या माजरां मदीं प्रथमोपचार फर्स्ट एड करपाक लागपी आकस्मीक घडणुको म्हणजे प्रसंग भलायकेचे आकस्मीक घडणुको अश्यो आसात. आंगार जखम जावन रक्त व्हांवपाक लागप ह्या वेळार बेगोबेग सलायन किंवा एंटीसेप्टीक यंत्रणेच्या उपदान जखम धुवून निवळ करची. ती बँडेजीन घट्ट चिड्डून धरची म्हणजे रक्त वचपाचे थांबतले. जखम म्हणजे फेरदाग रोगजंतू वचचे ना हाजी खबरदारी घेवची आनी बेगोबेग दोतोराक येवचे म्हणजे दोतोर इंजेक्शन दितलो सारकी बँडेज करतलो आनी जाय पडल्यार टाके घालतलो. हात पांयाचे हाड बी मोडले म्हण दुबाव आयल्यार जनावरांक चड हालोवचे न्ही. हाड एका लायनी हाडपाक जमल्यार पुट्ट्यो बांदच्यो आनी बेगोबेग आसा त्या परिस्थितीक न हालयता दोतोरागेर व्हरचे. गळ्यांत कितलें लागप किंवा श्वास गुदमरप कुत्र्या मारपाच्या गळ्यांत किंवा ताळ्यांत कितें अडखळ्ळें चोक जालो तर श्वास गुदमरता खोकली सुरू जाता मळमळटा ओकारी कशी येता. कुत्रे माजर आपले फुडले पांय तोंडा कडेन व्हरता तोंडांतली अडखळपी वस्त काडपाचो प्रयत्न करता. जनावरांक श्वास घेवपाक त्रास जाता श्वास घेतना आवाज येता. ह्या वेळार आपली स्वताची काळजी घेवन सावकाश कुत्र्या माजराचे तोंड उघडचे फोर्सेप म्हणजे बारीक चिबुटो घेवन खंयची वस्त तोंडाक अडखळ्ळ्यार काडपाचो प्रयत्न करचो. पूण केन्नाच ती वस्त पोटावटेन गळ्या कडेन सकल धुकोलची न्हय. त्या नंतर वस्त भायर आयली ना जाल्यार जनावरांक बुरीचेर म्हणजे सायडीन न्हिदोवचे आनी हळुवार ताच्या बरगड्या सकल हात घालून बोटांनी पोटा भितरल्या सायडीक दाबचे. हळखरपी वस्त भायर आयली किंवा न आयल्या सुद्दां आपल्या कुत्र्या माजराक दोतोरा कडेन व्हरून दाखोवपाक जाय. लासप आंगार लासपाचो त्रास हो उज्या लागून गरम उदका लागून किंवा एसीड किंवा तेजाब तशेंच लायटीची वायर कोड हाका लागून जावपाक शकता. उपायां भितर पयले सुवातेर जनावरांक

थंयच्यान पयस काडचे, थंड उदक जळिल्ल्या भागाचेर घालचें, जखम मेकळी दवरची आनी ताबडतोब दोतोरागेर व्हरचें. ही स्ट्रोक म्हणजे वातावरणाच्या गरमेचो धक्को बसप. आपल्या सरभोंवतणचे वातावरण एकदम गरम जाल्यार, गरमी वाडल्या, जनावरांक श्वास घेवपाक त्रास जाता, खरस मारता, तोंडांतल्यान लाळ व्हांवता, पातळ संडास जाता, उल्ट्यो येतात. ह्या वेळार जनावरांक थंड वातावरणाक व्हरचे, जनावरांक फेनावर सकल दवरचे, थंड उदक पिवपाक दिवचे आनी मागीर बेगोबेग दोतोरागेर वचचे. फिटस्यो जनावरांक ह्या वेळार थंड दवरचे, शांत दवरचे, जनावरांक हात लावचो न्ही, रोखडेच दोतोरागेर व्हरचें.

0: समजले जाताले म्हणजे अशा लोकांक दिसताले ते आता चुकीचे हे लक्षात येऊ लागलं कारण साऊथ एशियन इंडियन पॉप्युलेशनात भीतर ब्लड प्रेशर अँड डायबिटीस हाचे प्रमाण खूप प्रमाणात वाढलं आणि इनफॅक्ट नाव इंडिया इज कन्सिडर्ड एज डायबेटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड अँड सो ऑन. आम्ही डायबिटीसच्या खातीर म्हटलं की डायबिटीस अँड ब्लड प्रेशरचे रिलेशन असं आम्ही 40 नंतर रेग्युलर चेकअप करतो लोकांनी आपले ब्लड प्रेशर चेक आणि ब्लड प्रेशर चेक करपा खातीर काय व्हडले पैसे खर्च लागणार आणि ताका व्हडले व्हडले टेस्टिंगची गरज पडना आणि तुमकां खंयच्या व्हडल्या हॉस्पिटलांनी वचचे पडटा असे ना. 40 नंतर रेग्युलर वर्सान एकदा जरी ब्लड प्रेशर चेक करून घेऊचे असे आम्ही म्हणतात. पण ताजे पहिली एस्पेशली इन गोवा वेर अल्कोहोल कन्झम्पशन इज मच हायर
1: म्हणजे जे लोक सोरो पितात चडशे करून आमच्या तरणाटे
0: बिलकुल ब्लड प्रेशर हॅज कनेक्शन विथ एक्सेस अल्कोहोल कन्झम्पशन वन अँड रॅपिड वेट गेन म्हणजे एस्पेशली मेल्स जे मिडल एज लोक दादले मनीस जे असतात त्यांचे जसे वजन वाढत रावता आणि इफ दे ऑल्सो हॅव दिस टेंडन्सी ऑफ अल्कोहोल कन्झम्पशन जाल्यार अशा लोकांक ब्लड प्रेशराचे दुयेंत पहिली जावपाचे चान्स असतात. सो ब्लड प्रेशर एस्पेशली इन गोवा दीस टू फॅक्टर्स आय वूड ऑलवेज कीप इन माइंड एक तर वजन वाढप आणि दुसरे अल्कोहोल कन्झम्पशन एक्सेस अल्कोहोल कन्झम्पशन.
1: हे जे आमचे दुयेंस असलेले लोक असतात त्यांना तुम्ही किती सल्ला देतले बाबा रेग्युलर चेकअप म्हणा किंवा डायट म्हणा इन अ नटशेल.
0: नटशेल इज एज आय सेड तुमची लाईफस्टाईल बरी दौरात ईट हेल्दी ईट लेस सॉल्ट एक्सरसाइज रेग्युलरली अँड गेट युअर सेल्फ चेक बाय युअर नेक्स्ट डोर डॉक्टर रेग्युलरली रॅदर दॅन यू एंडिंग अप गोईंग टू बिग स्पेशलिस्ट वेन यू आर इन सिरियस इलनेस.
1: डॉक्टर एक बच्चा साधासा प्रश्न झाला खूपशे फाटे आता ते नवी मशीन आयला म्हणजे एव्हरीबडी कॅन यूज एट होम म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिजिटल आर दे रिलायबल म्हणजे आय एम टॉकिंग
0: अबाउट दे कॅन बी यूज नॉट दॅट वी कंडेम देम दे कॅन बी यूज बट डॉक्टर्स रिडिंग इज ऑलवेज बेटर बट वॉट वी रेकमेंड जे लोक अशी मशीन वापरतात वी रेकमेंड दॅट दे गेट देम स्टँडर्डाइज बाय री चेकिंग विथ युअर डॉक्टर.
1: करेक्ट म्हणजे हे जे मशीन तुम्ही वापरून हरकत ना पण तुमच्या डॉक्टरकडे स्टँडर्डायझेशन करून घ्या आणि केन्ना केन्ना दोतोराचा सल्लो घ्यात आणि त्या प्रमाणे तुमची लाईफस्टाईल आणि तुमचे जीवित बरं दौरपास स्वतःहून प्रयत्न करात. म्हाका दिसता डॉक्टर आयच्या काळाच्या निमतान मुद्र तुम्ही वेळ काढून लोकां खातीर बरीच मोलादीक माहिती दिली तुमकां काळजांसावन देव बरें करू.
2: आज तुम्ही संजीवनी या भलायकी विशी कार्यावळीत ऐकले हायपरटेन्शन म्हणल्यार प्रसावाचे दुयेंस या विषयाचे डॉक्टर मंजुनाथ देसाई आणि दिल्ली माहिती आणि या माहिती सांगात आजची संजीवनी ही कार्यावळ इतल्यान हांगात सोपता. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादर चॅनल 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्स तेच बरोबर 105.5 मेगाहर्ट्झाचे तुमकां ऐकूपाक मेळटा आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो वाहिनी. बरोबर 6:55 आणि 36 सेकंद जाल्ले आसात आणि आता आम्ही पळोवया आयच्या पुराय दिसाक वितरपी काय मुखेल कार्यावळी.

बरोबर सात वरांचे हिंदीतल्या समाचार सात वरांजन पाच मिनिटांचे शुभप्रभात सात जन पंचवीस मिनिटांचे कोकणीतल्या प्रादेशिक खबरो आठ वरांजन पन्नास मिनिटांचे ऐकूपा अकरावा चित्र संगीत बरोबर साडेनऊ ऐकूपा अकरावात मराठी गीते दहा वरांजन पाच मिनिटांचे ऐकूपा अकरावात कतारा जाल्या शास्त्रीय संगीताची कार्यावळ ऐकूपा अकरावात बरोबर दहा वरांजन तीस मिनिटांचे

अकरा वाजून 5 मिनिटाचे गाता रहे मेरा दिल उमंग ही प्रायोजित कार्यावळ 11:30. 12 वाजून 5 मिनिटाचे अस्तुरी. 1 वाजून 5 मिनिटाचे कानळा वळणम. सदाफुले ऐकूपा क्रमांक 1 वाजून 40 मिनिटांचे. बरोबर 2 वरांचे मिड डे न्यूज आणि त्याच्या उपरांत दुपहर समाचार. 2 वाजून 30 मिनिटाचे हिंदी सिनेगीतांची कार्यावळ झाल्या. बरोबर 3 वाजून 12 मिनिटांचे कार्यावळीची समाप्ती.

तीस मिनिटांचे, भक्तिगीत सात वरांचे, साडेसातक चावडेर, आठ वरांजन पंधरा मिनिटांचे गीत गजल, पावणे नवाक समाचार संध्या आणि ताच्या उपरांत न्यूज एट नाईन झाल्या बरोबर साडे दहा वरांच्या ऐकूपा अकरा वर कर्नाटकी संगीत आणि यो आशिल्ल्या आयच्या पुराय दिसाक विथ रावपी काय मुखेल कार्यावळी.

मग ऐकू पेन तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजे केंद्राचं हो महादय चॅनल बरोबर 7 वरांचे तुमका ऐकूपाक मेळटले दिल्ली केंद्रावेल्यांचं हक्षेप पिझ्झा पी हिंदी समाचार तांचा अस्वाद घेतात.

सगळ्या मग ऐकुप्या तसेच गोयकारा मनाकाजो सन स्वागत. तुम्ही ऐकतात शुभ प्रभात ही कार्यावळ. बरोबर 7 वरां 10 मिनटां जाल्ली आसा तांचे हे स्टुडियोन. तर कार्यावळीची सुरवात करतना आमी ऐकुया सोबीत अशें कोंकणी गीत तलत मेमो तांचो हो स्वर.

28 मे दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. आयज जल्मल्ले 1883 वर्सा विनायक दामोदर सावरकर. नाशिक जिल्ल्यांत गोकुळ ह्या गांवांत तांचो जल्म जालो. विनायक दामोदर सावरकर जांकां स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणूनय वळखतात. वीर सावरकर हांणी भारतीय स्वातंत्र्ययुद्धांत म्हत्वाची अशी कामगिरी केली. आयचेच दिसा 1923 वर्सा एन टी रामारा

0: राव लोकप्रिय तेलुगू अभिनेते निर्माते दिग्दर्शक तशेंच आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री हांचो जल्म जाल्लो. तांचे पुराय नांव नंदामुरी तारका रामाराव. तेलुगू चित्रपट सृष्टीतले ते प्रसिद्ध अशे अभिनेते. तांकां एन टी रामाराव म्हणून वळखतात. एन टी आर हांणी 1949 वर्सा तेलुगू चित्रपटांत पावल दवरले. आपले पुराय कारकिर्दीन 300 परस चड चित्रपटांनी तांणी काम केले. अभिनया वांगडाच कितल्याशाच चित्रपटांच्यो पटकथा तांणी बरयल्यो. चित्रपट निर्माता म्हणूनय तांणी काम केले. भारतीय चित्रपट सृष्टीतल्या तांच्या योगदाना खातीर भारत सरकारान रामराव हांकां 1968 वर्सा पद्मश्री पुरस्कार दिवन तांचो सन्मान केलो. एन टी आर हांणी तेलुगू शिवाय तामिळ तशेंच हिंदी चित्रपटांनी काम केले. आपल्या कारकिर्दीन 17 फावटी कृष्णाची भूमिका तांणी केली. हातूंतले श्री कृष्णार्जुन युद्धम, कर्णम आणि दानवीर सूर कर्ण हे चित्रपट खूपच लोकप्रिय थारले. एन टी आर हांणी 1982 वर्सा राजकारणात प्रवेश केलो. त्याच वर्सा आंध्र प्रदेशाचे 10वे मुख्यमंत्री म्हणून तांची निवड झाली. 1983 ते 1994 ह्या काळांत ते 3 फावटी आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आशिल्ले. आयचेच दिसा आमी याद काडटा शंतनुराव लक्ष्मण किर्लोस्कर हांची. शंतनुराव किर्लोस्कर हे उद्योगपती. तांचो जल्म 28 मे 1903 वर्सा जालो. किर्लोस्कर समूहाच्या विकासांत तांणी महत्वपूर्ण अशी कामगिरी केली. आयच्या दिसा आनिकय खुबश्यो गजाली घडल्यो. तातूंतच 1774 वर्सा अमेरिकेंत क्रांती घडली. पयल्या कॉन्टिनेंटल काँग्रेसीक सुरवात जाली. 1830 वर्सा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एन्ड्रू जॅक्सन हांणी इंडियन रिमुव्हल एक्टाचेर सय करून स्थानिक अमेरिकन जमातींक स्थलांतरीत केले. 1940 वर्सा दुसऱ्या महायुद्धान बेल्जियमान जर्मनी मुखार शरणागती स्विकारली. तर 1996 वर्सा भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हांणी राजीनामो दिलो. भारतान केल्ल्या अणुचाचणीक उत्तर म्हणून पाकिस्तानान 28 मे 1998 हे दिसा 5 अणुबॉम्ब उडयले. तर ह्यो आनी अश्यो अनेक घटना नोंद करता आयचो हो खास दीस 28 मे.
1: दिन विशेष.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म
1: वेव्स.
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
0: भारत जागोविया, नितळसाण राखूया, प्लास्टिक मुक्त भारत म्हणताना पर्यावरणाचा सांभाळ करूया. स्वच्छता ही सेवा.
2: बरोबर 7:25 तुम्ही ऐकतले प्रादेशिक खबरो. तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादय चॅनल.

0: नमस्कार गोवा, नमस्कार गोयकारांनो. परतून एक फावट सगळ्यांचे मना काळजांत सांग येवकार आनी स्वागत. बरोबर 7:31 आनी 28 सेकंद जाल्ले आसात आनी आमचे मोगाळ आयकुपी आयकतात कार्यावळ शुभ प्रभात. तर शुभ प्रभात ह्या कार्यावळीक मुखार व्हरतना आमी आयकुया बाब देविदास कदम हांणी बरयली तशीच कथन केल्ली एक काणी.
1: हरीश शाळेत येऊन फकत 2 महिने झाले. ह्या 2 महिन्यात त्याच्या आड कागाळी ऐकून म्हजे कान किटिल्ले. भुरगो मस्ती खरो, म्हजीही नजर आशिल्ली ताचेर. शिक्षक म्हणटाले तो आमच्या शाळेची शिस्त काबार करतलो, आताच कितें तरी उपाय करूंक जाय. खरें आशिल्ले तांचे. गेल्ले वर्सा तो आमच्या शाळेंत नाशिल्लो, ह्याच वर्सा आयला, 7वीत शिकता. ती शाळा सोडून तो हांगा कित्याक हाडला हे विचारप म्हाका समा दिसले ना. देखून हांवें विचारूंक नासले, पुणून विचारूंक जाय आसले. कितेंय आसूं तो आतां आमचो भुरगो, म्हणटकीर ताची जापसालदारकी आमची. शाळेंत येयल्ल्या 3रे दिसा मुखार बशिल्ल्या एका चलयेची धरून फाती ओडलो. ते बाबडे सुरवेक ओगी रावले, हो परतून परतून ओडूंक लागलो. ताणें मागीर पीटी सराक सांगले. पीटी सरान ध्यांगसो घालतकीर ओगी रावलो. एक दीस खंय बाई वर्गांत गणीत शिकयतना कुशीक बशिल्ल्या भुरग्याक मदीं मदीं बगलेक बोट लावन खासकुर्दी करची यत्न करता. ताणें उठून राणेबाईक सांगलें, आपूण हाचे बगलेन बसना म्हणूंक लागलो, मागीर करतलो कितें. बाईन त्या भुरग्याक हेर सुवातेर बसोवन हरीशाक एकटोच बसयलो. रमेश सराक हांवें विचारिल्लें, म्हणूंक लागलो, शिकूंक तसो बरो आसा पुणून होमवर्क करिना. हे शिक्षकाची तीच तक्रार. हांवें 7वी शिकयतल्या सगळ्या शिक्षकांक म्हज्या चेंबरान आपयलो आनी विचारले, पयल्या युनिट टेस्टीत हरीशाची प्रगती कशी आसा. सगळ्यांनी म्हटले, सर तो अभ्यास करिना, ताचे मार्क तपासल्यार गणित आनी इंग्लिशीत नापास, हेर विशयांनी काटार पास. जुलै साकून हांवें रेमिडियल क्लासीस सुरू केले, पुणून हो रेमिडियल क्लासीस येना जालो. शिक्षकान विचारल्यार कांयच उलयना, ओगी उबो रावता.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन। एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब। समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य। आणि आठव्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा एथलेटिक्स स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक। आता सविस्तर बातम्या। स्वच्छ भारत अभियान 2 आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज असून अभियान केवळ पायाभूत सुविधा विकासापुरतं मर्यादित न राहता नियमित समीक्षा, लोकसहभाग आणि विविध संस्था संघटनांच्या समन्वयानं कायमस्वरूपी यशस्वी करणं आवश्यक आहे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला। नवी दिल्लीत काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 51वी प्रगती बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते। यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नवीकरणीय ऊर्जा निर्मिती, नदी सुधार प्रकल्प, रस्ते आणि बंदरांचा विकास, सागरी किनाऱ्यांचा विकास आदी सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला। स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी कचऱ्यावरील पुनर्प्रक्रिया प्रकल्प आणि गोबर गॅस प्रकल्प अधिक वेगानं राबवावेत अशा सूचना पंतप्रधानांनी केल्या। तसंच शहरातील रहिवासी इमारती, सरकारी कार्यालयं आणि सार्वजनिक संस्थांच्या इमारतींच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जा निर्मिती वाढवावी, ग्रामीण भागात नदीकाठच्या मोकळ्या जागांवरही सौर ऊर्जा संयंत्र बसवून स्वच्छ ऊर्जा निर्मितीला चालना द्यावी असा सल्लाही मोदी यांनी यावेळी दिला। सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली। या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत। लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे। वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते। या योजनेअंतर्गत राज्य सरकारांनी निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले। एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं। जनप्रतिनिधित्व कायदा 1950च्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं। इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे, एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही असं सांगून एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला। आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळं अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य ठरलं आहे। विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि लिव्ह इन रिलेशनशिप संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सिक्कीमच्या दौऱ्यावर असून गंगटोक इथल्या पालजोर क्रीडा संकुलात आयोजित विशेष कार्यक्रमात सिक्कीम पोलीस विभागाला त्यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा राष्ट्रपती पोलीस ध्वज प्रदान करण्यात येणार आहे। हा विशेष पुरस्कार मिळवणारं सिक्कीम हे देशातील 15वं राज्य तर पूर्वोत्तर राज्यांमधील तिसरं राज्य ठरलं आहे। राष्ट्रपती पोलीस ध्वज हा देशातील पोलीस विभागाला मिळणारा सर्वोच्च सन्मान मानला जातो। असामान्य सेवा, शिस्त आणि राष्ट्रपती समर्पण भावना या गुणांच्या जोरावर हा सन्मान प्रदान करण्यात येतो।
गंगटोक इथं होणाऱ्या या सोहळ्यामध्ये सिक्कीम पोलिसांचे 400 कर्मचारी संचलनात सहभागी होऊन राष्ट्रपतींना मानवंदना देणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. दोन दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर आदी विषयांवर चर्चा होणार आहे. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची काल चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तात्काळ देण्याचंही मान्य करण्यात आलं आहे. नाफेड आणि एनसीसीएफनं सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणीही मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाणांवर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. देशभरात आज साजरा होत असलेल्या ईद अल अधा अर्थात बकरी ईद निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण भक्ती, त्याग आणि निस्वार्थतेचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. या निमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये बंगळुरू इथं हरियाणाच्या सुमित अंतिलनं पुरुषांच्या भालाफेकीमध्ये स्वतःचाच जागतिक विक्रम मोडीत काढताना 74 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकला आणि सुवर्णपदक मिळवलं. महाराष्ट्राच्या संदीप सरगरनं 62.88 मीटर भाला फेक करून रौप्य पदक मिळवलं. महाराष्ट्राच्या दिलीप गावित यानं पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवलं आहे. हवामान मध्य आणि वावळी

वायव्य भारतासह देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम असल्यानं लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच त्यांनी परिसरातील पशुपक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करून त्यांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं काल शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातलं तिसरं राज्य. आणि 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. या होत्या याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्वच्छ भारत मिशन 2.0 ची प्रभावी अंमलबजावणी करपाच्या गरजेचेर भर दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या खाशेल्या उपक्रमाचेर युनेस्कोच्या संवसारीक दायज स्थळ सांची स्तुपांतले पवित्र अवशेष मंगोलियाक व्हेल्यात. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज गुजराताच्या भेटीर आसतले. युरोपीय संघटनेच्या विदेश वेव्हार मंत्र्यांच्या अनौपचारिक बसकेंत वांटो घेवपा खातीर विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर सायप्रसांत पावले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्वच्छ भारत मिशन 2.0 ची प्रभावी अंमलबजावणी करपाच्या गरजेचेर भर दिला आनी मुळावी बांदावळ तयार करून नेमान देखरेख नागरिकांचो सहभाग आनी वेगवेगळ्या भागधारकां मदीं एकठांय येवपाक परिणाम सुनिश्चित करपाक जाय अशें तांणी सांगलां. नवी दिल्लींत जाल्ले 51व्या प्रगती बसकेचे अध्यक्षपद सांबाळून प्रधानमंत्री मोदी हांणी राज्यांक कोयर प्रक्रिया प्रकल्प आनी गोबर्धन प्लांट सयत घन कोयर वेवस्थापन संबंधित मुळावी बांदावळ बेगीन पुराय करपाक आवाहन केलां. हे बसकेंत प्रधानमंत्र्यांनी रेल्वे वीज आनी रस्तो क्षेत्रांतल्यान 7 गंभीर मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचो नियाळ घेतलो, जातूंत सुमार 30,000 कोटी रुपया मोलाच्या 9 रस्त्यांचो आस्पाव आशिल्लो. बकरी ईद म्हळ्यार ईद उल आझा आयज देशांतल्या वेगवेगळ्या वाठारांनी धर्मीक उमेदीन मनयतात. सकाळी सावन हजारांनी मुस्लिम भक्त मशिदींनी जमून खाशेली नमाज करतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी ईद उल आझाच्या निमतान लोकांक परबी दिल्यात. हो उत्सव भक्ती, त्याग आनी निस्वार्थपणाचो प्रतीक आसा अशें राष्ट्रपतींनी आपल्या संदेशान म्हणला. तशेंच ह्या महोत्सवांतल्यान नागरिकांक मनीसपणाची सेवा करपाची प्रेरणा मेळटा. समाजान मोग वाढोवपाचो संकल्प घटमूट करचो अशें तांणी नागरिकांक आवाहन केलें. हो उत्सव शांततायेन जावचो आनी कायदो आनी सुवेवस्था तिगोवन दवरची हे खातीर अधिकाऱ्यांनी जायत्या शारांनी सुरक्षेची विस्तारान वेवस्था केल्या. दिल्लीत पुलिसांनी ह्या निमतान जामा मशिदी वाठारा भोंवतणी व्हड सुरक्षा तैनात केल्या. केंद्रीय मंत्रीमंडळान आयज भौशीक वितरण वेवस्थेखाला राशन येरादारी आनी वेवस्थापन सहाय येवजण चालू दवरपाक मान्यताय दिल्या. नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती दितना माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगला,
1: इस प्रोग्राम में तीन बड़े सुधार आज अप्रूव हुए हैं.
2: थ्री मेजर रिफॉर्म्स हैव बीन इंट्रोड्यूस्ड इन दिस प्रोग्राम टुडे. फर्स्ट, द गवर्नमेंट विल सपोर्ट द ट्रांसपोर्टेशन कॉस्ट इनकर्ड इन मूविंग फूड ग्रेन्स फ्रॉम लार्ज एफसीआई वेयर हाउसेज इन द स्ट्रीट्स टू फेयर प्राइस शॉप्स अक्रॉस डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स एंड डिविजन्स. सेकेंड, देर वॉज अ नीड टू इंक्रीज द रेम्युनरेशन ऑफ फेयर प्राइस शॉप डीलर्स एंड ए डिसीजन हैज बीन टेकन इन दिस रिगार्ड एज वेल. थर्ड, एफर्ट्स विल बी मेड टू मॉडर्नाइज द पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम थ्रू द यूज ऑफ टेक्नोलॉजी.
1: पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम को हम कैसे मॉडर्नाइज कर सकते हैं.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या खाशेल्या उपक्रमाचेर युनेस्कोच्या संवसारीक दायज स्थळ सांची स्तुपांतले पवित्र अवशेष मंगोलियाक धाडटात. हे अवशेष भगवान बुद्धाच्या सरीपुत्र आनी मोगद

0: प्राधान्य या दोन नामनेच्या शिष्यांचे असत. आयज तांकां भोपाळ राजा भोज विमानतळावयल्यान पुराय राज्य सन्मानान दिल्लीक व्हरतले. फाल्यां हे अवशेष नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात भौशीक प्रदर्शना खातीर दवरतले. ते उपरांत 30 मे दिसा भारतीय वायुसेनेच्या खाशेल्या विमानान तांकां मंगोलियाक व्हरतले. 31 मे सावन हे अवशेष मंगोलियाचे राजधानीत उलानबातरान लोकांच्या प्रदर्शनात दवरतले. 10 लाखापरस चड भक्त आणि पर्यटक जमतले. या उपक्रमाक लागून भारत आणि मंगोलिया हांच्या मधले सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध आणिक घटमूट जातले. अर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समिती CCEN रेशन येरादारी विक्रेत्यांक आधार आणि तंत्रगिन्यान सुधारणा सयत भौशीक वितरण प्रणाली आधुनिक करपाची येवजण 2031 मेरेन चालू दवरपाक मान्यताय दिल्या. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती दितना मंत्रिमंडळाच्या या निर्णया संबंधित ही घोषणा केल्या. केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आयज नवी दिल्लीत खरीफ मोहीम 2026 खातीर शेतकी राष्ट्रीय परिषदेचे उक्तावण करतले. 2 दिसांच्या कार्यावळीचो हेतू फुडल्या खरीफ हंगामा खातीर रणनितीचेर विचार करपाचो आसा आणि तातूंत शाश्वत शेती उत्पादकता हवामानात लवचिकता मुळावी बांदावळ घटमूट करप आणि शेतकार समृद्धीचेर लक्ष केंद्रीत केला असे आसा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज गुजरातच्या भेटीर असतले. या भेटीवेळा ते अहमदाबाद आणि गांधीनगर जिल्ह्यात भौशिक उपयुक्तताय शिक्षण आणि ग्रामीण मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचे उक्तावण आणि बुनियाद घालतले. युरोपीय संघटनेच्या विदेश व्यवहार मंत्र्यांच्या अनौपचारिक बसकेत वाटो घेऊपाखातीर विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर सायप्रसात पावले. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टान मंत्री जयशंकर हांणी युरोपीय आयोगाचे उपाध्यक्ष काजा कलास आणि सायप्रसाचे विदेश व्यवहार मंत्री डॉ कॉन्स्टांटिनोस कोंबोस हांच्या आमंत्रणाचेर उपकार मानले. बायला खातीर राष्ट्रीय आयोगान भारतातल्या मुस्लिम बायलांच्या हक्काविशी एक व्यापक शिफारस अहवाल गृह मंत्रालया बायला आणि भुरग्यांच्या विकास मंत्रालय आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयांक सादर केला. देशातल्या मुसलमान बायलांचे कायदेशीर सामाजिक आणि घटनात्मक हक्क घटमूट करपाचो हेतू आशिल्ल्या राष्ट्रीय पावण्यावेला सल्ला मसलती उपरांत हे सादरीकरण केला. घटनात्मक सुरक्षा आणि हालीच्या कायदेशीर सुधारणांक लागून बायलांचो हक्क मुखार व्हरपाक महत्वाचे योगदान मेळा असे आयोगान सांगला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी आपल्या कॅनेडियन समकक्ष मनिंदर सिद्धू हांच्या वांगडा कॅनडा भारत गुंतवणूक राऊंड टेबलाचे सह अध्यक्षपद केले. कॅनडाच्या मुखेल पेन्शन फंडाकडेन सार्वभौम आणि संस्थानी गुंतवणूक करपी कॅनडा इंडिया बिझनेस काउन्सिलाचे वांगडी आणि हेर भागधारकांकडेन व्हड प्रमाणात चर्चा केल्या असे मंत्री गोयल हांणी सांगला. दोन्ही देशांखातीर शाश्वत वाढ आणि आधार दिवपाखातीर अर्थिक बाजारात सहकार्य घटमूट करपाच्या मार्गाविषयी मंत्री गोयल हांणी चर्चा केली.
2: भारत और कनाडा के बीच साझेदारी की सबसे बड़ी ताकत उनकी मजबूत लोकतांत्रिक नींव है. दोनों देश इस बात पर विश्वास करते हैं कि जब सशक्त संस्थाएं कानून के शासन को मजबूती से कायम रखती है तब दुनिया के सामने यह एक उदाहरण बनता है कि अच्छे मित्र और भरोसेमंद साझेदार किस तरह साथ मिलकर काम करते हैं. दोनों देशों की सरकारों संस्थाओं व्यवसायों और आम लोगों के बीच जो आपसी विश्वास और सहयोग है वही इस रिश्ते को और अधिक मजबूत बनाता है.
0: गृहमंत्री अमित शाह हांणी आयज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हांच्या जयंती निमतान तांकां आर्गां ओपली. स्वातंत्र्य संघर्षाचो निर्भय झुजारी वीर सावरकर हांणी आपले पुराय जिवीत मातृभुमीच्या सेवे खातीर ओपले. वीर सावरकरांच्या जिवितांतल्यान राष्ट्र भक्तीचे महत्व आमकां खऱ्या अर्थान समजूं येता. वीर सावरकर

परांनी अस्पृश्यताय सारखिल्या समाजीक वायटाक खर विरोध केलो आनी देशांतल्या लोकांक एकठांय हाडले. तांच्या जिवितावरवी लोकांक मार्गदर्शन मेळटले अशी आस्त तांणी उक्तायली. काँगोतल्या इबोला प्रकोपाचेर आळाबंदा हाडपाच्या यत्नांक आदार दिवपा खातीर भारतान आपत्कालीन वखदां पुरवण धाडल्यात अशें आफ्रिका सेंटर फॉर डिझीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन सीडीसी हांणी सांगलां. इथिओपियाचे मुखेल कार्यालय आशिल्ल्या आफ्रिका सीडीसीन सोशल मिडिया पोस्टान भारतान केल्ली मजत युगांडाक तांच्या उदिंत आफ्रिका प्रादेशिक समन्वय केंद्राक मेळ्ळा अशें सांगलां. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच अणकारक पदाखातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून आसा. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण फुडल्या 2 दिसांत मध्य आनी वायव्य भारतांत

च्या म्हणण्याप्रमाण फुडल्या 2 दिसांत मध्य आणि वायव्य भारतात उष्णतायेच्या ल्हारांची परिस्थिती चालू उरतली. उदेंत मध्य प्रदेश आणि विदर्भात आयज रेड अलर्ट जारी केला. आयपीएल क्रिकेटात काल राती न्यू चंदीगडात झाल्या एलिमिनेटर मॅचीत राजस्थान रॉयल्स सनरायझर्स हैदराबादाक 47 धावणांनी हारयले. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्वच्छ भारत मिशन 2.0ची प्रभावी अंमलबजावणी करपाच्या गरजेचेर भर दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या खाशेल्या उपक्रमाचेर युनेस्कोच्या संसारीक दायज स्थळ सांची स्तुपांतले पवित्र अवशेष मंगोलियाक व्हेल्यात. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज गुजराताच्या भेटीर आसतले. युरोपीय संघटनेच्या विदेश वेव्हार मंत्र्यांच्या अनौपचारिक बसकेन वांटो घेवपा खातीर विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर सायप्रसांत पावले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आणि अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या करारचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.
4: दोनशे 233° मीटरमा 1287 किलो हर्ट्झाचे तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजे केंद्राचो हो माधय चॅनल. बरोबर 8:52 जाल्ले आसात आमच्या ह्या स्टुडिओन आनी आमी तुमचे खातीर घेवन आयल्या कार्यावळ चित्र संगीत हिंदी सिनेगीतांची कार्यावळ. तर आयज ह्या कार्यावळीत तुम्ही ऐकत आले दिवंगत अभिनेते राजेश खन्ना हांणी काम केल्या साबार अशा फिल्मातली गीतां. तर कार्यावळीक सुरवात करताना आमी ऐकूया आराधना या फिल्मातले हे गीत.

तो अच्छा, तो हम चलते हैं अशें गीता सांगातच आमी, पण तुमचो निरोप घेता आमच्या आईच्या ह्या चित्रसंगीत या कार्यावळीत. तर आज तुम्ही या कार्यावळीत घेत आयकली तर एक वार अशी हिंदी सिनेगीता ज्यातून सर्गेस्त अभिनेते विनोद राजेश खन्ना हांच्यांनी काम केल्लें. हांव आसता बाळगीता तुमकां ही कार्यावळ आवडल्याच आसतली, आनी ह्या गीता सांगाताच आमी तुमचो निरोप घेता. नमस्कार.

बरोबर 9 वरां जावन 30 मिनटांचे तुमकां आयकुपाक मेळटले मराठी गीतां ही कार्यावळ. दोनशे 33.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झ वरून तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही मादळी वाहिनी. बरोबर 9:30 आणि 16 सेकंद झालेले आहे आमच्या ह्या घड्याळात आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कार्यक्रम मराठी गीते. तर कार्यक्रमाचा आरंभ करताना आपण जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात ऐकूया या कार्यक्रमाचे पहिले गीत.

आणि आता आपण आशा भोसले यांच्या स्वरात ऐकूया पुढील गीत झुंज. या चित्रपटातील हे गीत असून जगदीश खेबुडकर यांची ही शब्दरचना आहे.

0: उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरात आपण ऐकले सुंदर असे गीत. आणि आता वेळ झालेला आहे एक क्षणभर विश्रांती घेण्यासाठी.
1: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युवावाणी मराठी.
2: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युवावाणी मराठीतून.
1: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 23.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या महादेवी वाहिनीवरून.
2: युवावाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम.

0: 1287 किलो हर्ट्स वर म्हणजेच महादई वाहिनीवर संध्याकाळी 7 वाजता एका कार्यक्रम तिन्ही सांजा।
1: मराठी गीते या कार्यक्रमामध्ये पुनश्च सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तुम्ही ऐकत आहात मराठी गीते हा कार्यक्रम। तर कार्यक्रमास पुढे नेताना आपण ऐकूया सुमन कल्याणपूरकर यांचा हा स्वर।

0: सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या ह्या जोड स्वरामध्ये होते मराठी गीते या कार्यक्रमातील शेवटचे गीत. आणि या गीतासोबतच आजचा आपला मराठी गीतांचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सां.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com.
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
2: 1 जून 2024.
1: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
1: आकाशवाणी.
0: तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादळ चॅनल 233.1 MHz 1287 KHz. बरोबर 10 वरांचे तुम्ही ऐकतली दिल्ली केंद्रावेल सहक्षेपी हिंदी समाचार.

0: केश असतली केश असतली सऱ्या बाटले म्हणला शी बाबा
1: होई झाली मुंग झाली मुंग चल आय सन बाटली फोटा चल बाटली खोटा हा झालं मग सुशेगू हा चल गाली तिच्या वाट्यावर बाटली

0: या कातारा सांगात आज आईची कातारा ही कारवळीतल्यान हांगात सोंपता.
1: गांव आणि हाव आयकार गावांतल्यो गजाली गांवकारांकडल्यान.
2: गावामदी खास नाव गाव रे मोजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार.
3: गाव आणि हाव.

0: कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को, तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.
1: तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधव चॅनल 233.87 kHz. बरोबर 10:30 जाऊन तीस मिनिटांचे तुमकां ऐकपाक मेळटले हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ही कार्यावळ.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींनी तेच मी ऐकले पंडित अरविंद पारीख हांच्या वादनान राग तोडी. या वांगडाच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची ही कार्यावळ इथल्यान सोपता.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी।

गाता रहे मेरा दिल या करवळीनं निघतेस तुम्ही ऐकलंय डॉन या फिल्मातले गीत शंकर महादेवन हांच्या आवाजान. शंकर महादेवन आणि शंकर एहसान लॉय हांचे संगीत आणि जावेद

अख्तर हांची रचना। ऐकूया फुडले गीत। अप्पू राजा या फिल्मातले एस पी बाळासुब्रमण्यम हांचा आवाज आणि संगीत प्रेम धवन हांचे।

कभी खुशी कभी गम या फिल्मातले गीत निघतेच तुम्ही ऐकलंय अलका याग्निक आणि सोनू निगम यांच्या आवाजात, संगीतकार संदेश शांडिल्य आणि गीतकार समीर यांचे.

ये जवानी है दीवानी या फिल्मातले गीत निघते समय ऐकले बैनी दयाल आणि शेफाली अल्वारेस हांच्या आवाजान, प्रीतम हांचे संगीत आणि अमिताभ भट्टाचार्य हांची रचना. ऐकू बहनो, तुम्ही ऐकता गाता रहे मेरा दिल हे कार्यावळ आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादई चॅनलावेल्यान. 11 वरां जावन 26 मिनटां जाली आसा. ऐकूया फुडले गीत.

अरिजीत सिंग आणि शिल्पा राव ह्यांच्या आवाजाने गीत निघतेच तुम्ही ऐकले जवान या फिल्मा खातीर. संगीत निर्देशक अनिरुद्ध रविचंदर आणि गीतकार कुमार. या गीता वांगडाच गाता रहे मेरा दिल हे कार्यावळ इथल्यान सोपता. 11 वरां जावन 30 मिनटां जाल्ली आसा. ऐकुया NCERT प्रायोजित केली कार्यावळ उमंग.

मेदे न्यूज इन इंग्लिश दनपारा 2 वरांचेर, दोपहर समाचार 2 वरां जावन 15 मिनटांचेर, चित्रसंगीत 2 वरां जावन 30 मिनटांचेर, 3 वरांचेर हिंदीतल्या

0: चढ बायलं म्हणजे सगळं फाटलं फुडलं विचार करूनच खऱ्या अर्थान सर्वांगीण विकास घडवून हाडपा खातीरच अर्थीक स्वावलंबन गरजेचे असता. आणि हे अर्थीक स्वावलंबन आमकां शिक्षणच दिवंक पावता. आयज जरी शिकून सवरून कांय बायलां आपल्या पांयार आपूण उबी रावूंक पावली तरी पुराय समाज सुदारलो अशें म्हणूंक जायना. समाजातले प्रत्येक बायल मनशेन शिक्षणाचे म्हत्व समजून घेवन आपले अर्थीक स्वावलंबन मेळोवपाची खरी गरज आसा. शिकिल्ली सवरिल्ली बायल मनीस जेन्ना कामधंदो वा नोकरी कामा खातीर भायर सरता तेन्नाच तिका आपले अस्तित्व लक्षात येता. तिका जाणविकाय जावंक पावता. तिच्या व्यक्तिमत्वाचो विकास जावंक पावता. आपूण आपल्या खातीर तशेंच भोवतणच्या मनशा खातीर कितें तरी करूंक शकता हाची तिका खात्री पडटा. तिका आपलेच आत्मनिरीक्षण करपाची संद मेळटा. आपले आपूण खंय चुकता, कितें करपाक जाय, कशें करपाक जाय आशिल्लें, कितें केल्यार कितें जातलें, आपलो इश्ट कोण, दुस्मान कोण, भोवतणची मनशां, समाज, समाजातली दुश्ट प्रवृत्ती, सत्प्रवृत्ती ह्या सगळ्यांची खऱ्या अर्थान तिका वळख जाता. ती शिटूक जावंक पावता. धिटायेन कोणाक दुखयनासतना आपले निर्णय आपूणच घेवंक पावता. अशे तरेन शिक्षणान मत परिवर्तन, विचार परिवर्तन जाता. पूर्वग्रह दुशीत नदर बदलता आणि आपल्या पांयार आपूण उबे रावपाची तांक निर्माण जाता. नोकरी धंद्यातल्यान अर्थीक स्वावलंबन वाट्याक येता आणि ती स्वावलंबी जावंक पावता. एक बायल मनीस शिकत जाल्यार सगळे घर सुसंस्कृत जाता. आयच्या काळात अर्थीक स्वावलंबन सामके गरजेचे असा हे सगळ्यांकूच खबर असा. ह्याच अर्थीक स्वावलंबनातल्यान जिणेतले कितलेशेच प्रश्न सुटूंक पावतात. दुसऱ्याचेर आदारून रावनासतना तिचे तिकाच आपल्यो अडी अडचणी, चिंता, हुस्के ना जावंक पावतात. बायल मनशेक जेन्ना अर्थीक स्वावलंबन नासता तेन्ना प्रत्येक गजालीक तोंड दितना आपलो स्वाभिमान कुशीक दवरून हा जी अशें म्हणचे पडप गरजेचे असता. कारण अडलो हरी गाडवाचे पांय धरी अशी तिची गत जाता. केन्ना केन्ना चुकीची मतां, दोळे धापून अनुकरण, चुकीचे विचार ह्या कारणाक लागून स्वता विचार करिनासतनाच तिका दुसऱ्याचे आयकुचे पडटा. म्हणूनच तर सुयोग्य शिक्षण घेवन आपले मत परिवर्तन करून स्वताची उदरगत, विकास साध्य करपाचे काम ह्या अर्थीक स्वावलंबनातल्यानच जावंक पावता. ताचे खातीरच आमचे जिणेक शिक्षणाची बुनयाद आसची पडटा. दुसऱ्यांनी सांगून शिक्षण घेवंक जमना. शिक्षण हे स्वतःच्या आवडी निवडीनच हसत खेळत म्हणतात तसे तरेन घेऊक जाय. कारण खंयचोय मनीस ताका जाय म्हणून जेव्हा वावुरता वा काम करता त्यांना तो ताच्या आवडी निवडीचा विचार करून भविष्याची वाटचाल करता. अशा वेळार नकळत उमेद, खोशी, समाधान ताच्या वाट्याक आयिल्ली पळोवंक मेळटा. बायलांनी ह्या गजालींचेर चड विचार करपाची गरज आसा. दुसऱ्याचेर पातयेवन रावता ताचे कार्य बरे तरेन केन्नाच जावंक पावना. आपले स्वता फुडाकार घेवन काम करप, मेहनत करप हातूंत बरे समाधान असता. हे कृतकृत्य करताना विशेष म्हणल्यार बायलांक अर्थीक स्वावलंबन आसप गरजेचे. बायलांची जीण सुखी, समाधानी, खुशालकायेची जावची अशें ताका दिसता आसत जाल्यार बायलांनी स्वताच स्वताचो विचार करप योग्य. कारण तान लागतकच बायेंक खणप केन्नाच योग्य नासता. जीण म्हणल्यार अखंड असो प्रवास असता. आयची गजाल फाल्यां अशें म्हणचे परस वेळारच ते त्यो गजाली करप सदांच बरें आसता. चड करून आमकां बायलांक सदांच एक संवय आसता. आमी दुसऱ्या खातीर सगळें कितें करपाक तयार आसता, पूण आपले खातीर मात इल्लोय वेळ नासता. कसलेंय वायट बरें सादें सुदें थंडी बारकुणी जाली म्हणटकच आमी व्हडलेंशें लक्ष दिनात. हांव घरांतलें काम करिना जाल्यार कशें जातलें? घरांतलीं कामां भुरग्यांची जापसालदारकी तर घेवंकूच जाय. अस्तुरेचें प्रत्येक काम भुरग्यां खातीर घरांतल्या मनशां खातीरच आसता हें खरें, पूण फाल्यां आपल्याकच ती कामां करपाक सामकें जमना जालें जाल्यार कितें जातलें? कितले त्रास सोंसचे पडटले हो विचार केन्ना ती करिना. म्हणूनच तर वेळा वेळार खाण जेवण वखदां म्हत्वाची. आनी एक गजाल म्हणल्यार सदां काळ वेळा वेळार आराम करप गरजेचें. हें सगळें लक्षांत घेवन ती वावुरली जाय जाल्यार तिका मेळिल्ल्या अर्थीक स्वावलंबनातल्यान आपल्या घराचें आनी जिणेचें ती नंदनवनच फुलोवंक पावतली.
1: अस्तुरिया कार्यावळीन निकतेच तुम्ही आयकले बायलेक आर्थिक स्वावलंबन गरजेचे या विशयाचेर सुशिला हांचे उलवप. ही कार्यावळ मुखार व्हरताना आता ऐकूया शर्मिला कश्यप हांच्या आवाजान फुडले गीत. भिकाजी घाणेकर हांची रचना आणि सोमनाथ चारी हांचे संगीत.

ऐकूबॅनो, तुम्ही ऐकता अस्तुरी ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवी चॅनलार. 12:30 झाली असा. आता ऐकूया स्वर संगम शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन वसुंधरा कोमकली हांच्या गायनान राग शुद्ध सारंग.

0: स्वर संगम शास्त्रीय संगीताच्या कार्यावळी निघतेच तुम्ही ऐकले वसुंधरा कोमकली ह्यांच्या गायनान राग शुद्ध सारंग. या वांगडाच स्वर संगम शास्त्रीय संगीताची ही कार्यावळ इथल्यान सोपता.
1: नितळसाण महत्वाची, स्वतःच्या कुणीची, मनाची, घराची आणि सरभोवतणची स्वच्छता राखात आणि पर्यायान बलायकी.
0: अस्तुरी कार्यावळ इथल्यान सोपता.

0: सावंत आणि दिल्लीत केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांची भेट घेऊन तरेकवार विषयांवर चर्चा केली. मडगावा बेगीनूच ईएसआय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करपाचे आश्वासन मंत्र्यांनी दिले. जनसंघावरवी समाजकार्य करपी बापाय वांगडा नवी दिल्लीत सेवा तीर्थाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेवप हो म्हजे खातीर समाधान दिवपी खीण आसा अशें मुखेलमंत्री दत्तोर प्रमोद सावंत हांणी म्हणला. भारताचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांच्या गोंय भेटीच्या फाटभुंयेर दक्षिण गोंयच्यो जिल्लोधिकारी एग्नाक्लिटस हांणी द्रोण वापरपाचेर बंदी घाल्या. 29 मे दिसा दनपारां 3 ते 30 मे सांजवेळा 5 मेरेन दाबोळी विमानतळाच्या 2 किलोमीटर वाठारात ही बंदी लागू आसतली अशें ह्या आदेशात म्हळां. विरोधकांनी वेगवेगळी कथनां तयार करपाचे यत्न केले जाल्यारूय गोयचे लोक खूप बुदवंत आसात आणि सगळ्या गजालीचेर बारीक नदर दवरतात अशें भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नायक हांणी म्हणला. 31 मे मध्यान राती सावन नुस्तेमारीचेर बंदी घाल्या. हे बंदीचेर खर नदर दवरतले अशें नुस्तेमारी मंत्री निळकंठ हळणकार हांणी सांगला. कला अकादमीन वर्स 2025-26 आयोजित केल्ल्या मराठी अ आणि ब गट विद्यालयीन आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयीन एकांकिका सर्ती वांगडाच राज्य कला प्रदर्शनाचो 29 मे दिसा जावपाशिलो इनाम भेटवण सुवाळो काय कारणाक लागून स्थगीत केला. सुवाळ्याची फुडली तारीख रोकडीच जैतिवंतांक कळयतले ते मेरेन कलाकारांनी ताची नोंद घेवची अशें कला अकादमीन मागला.
1: निकत्योच समय आयकल्यो कोंकणीतल्यान मुखेल खबरो.
2: पुलिस
3: मिस सीमा
2: जी
3: अभी पुलिस स्टेशन आई है. रुकिए वरना घर आ जाएंगे.
2: क्यों लेकिन मैं
3: अकेले दूसरे कमरे में जाइए. आपका बेटा हमारे कस्टडी में है और आप डिजिटल अरेस्ट में हो.
2: डिजिटल अरेस्ट
3: 1 लाख दो बच जाओगे.
2: इतने पैसे?
3: अच्छा ठीक है एक लिंक भेजिए. अभी प्रोसेसिंग के लिए 30,000 दो वरना बेटा जेल जाएगा.
2: जेल तो तुम जाओगे. तुम्हारा चेहरा रिकॉर्ड हो चुका है. डिजिटल अरेस्ट जैसा कुछ नहीं होता. ये सब फ्रॉड है इसीलिए पैनिक ना करें. पुलिस बैंक आरबीआई इत्यादि के नाम पर आने वाले साइबर अपराधियों के फोन या वीडियो कॉल से सावधान रहें. उन्हें पैसे ना भेजें और तुरंत पुलिस में रिपोर्ट करें.
4: हेलो मम्मा.
5: आरबीआई कहता है
6: जानकार बनिए सतर्क रहिए.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादई चॅनला वेल्यान आम्ही उलयता. ऐकुप्यांनो 1:08 आणि 55 सेकंद झाली असा. ऐकूया कानळा वळा.

तांदळा मोवळा या कार्यावळीन निकतेच तुम्ही ऐकले रिटा रोस हांच्या ताळ्यान हे कातार. ऐकूया फुडले कातार हेमा सरदेसाय हांच्या ताळ्यान.

0: बातम्या भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारतानं आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दरानं वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दरानं तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दरानं वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर, पिकांचे दुबार आणि तिबार उत्पादन आदी विषयांवर चर्चा होणार आहे. देशभरात आज ईद अल अदा अर्थात बकरी ईद भक्तिभावानं साजरी होत आहे. यानिमित्त विशेष नमाज आणि प्रवचनांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद अल अदा निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण भक्ती, त्याग आणि समर्पणाचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. यानिमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात शांती, आनंद आणि सद्भावना घेऊन येवो अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ईदनिमित्त समाजात बंधुभाव आणि सलोखा वृद्धिंगत हो, सर्वांना यश आणि आरोग्य प्राप्त हो अशी शुभकामना व्यक्त केली आहे. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या सीयूईटी यूजी अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेनं प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली असून ती सीयूईटी

www.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्रं लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील, तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाज सुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आज जाहीर केला. सिद्धरामय्या यांनी आज बेंगळुरूतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळ सदस्यांची बैठक बोलावली होती, त्यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याचं कर्नाटकचे संसदीय कामकाज मंत्री एच के पाटील यांनी बैठकीतून बाहेर पडताना वार्ताहरांना सांगितलं. सिद्धरामय्या आज दुपारी 3 वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करतील आणि डी के शिवकुमार नवे मुख्यमंत्री असतील, असंही ते म्हणाले. आजच्या बैठकीला शिवकुमारही उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीनं 4 प्रदेशाध्यक्षपदाच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्ष मल्होत्रा यांची तर हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ अर्चना गुप्ता यांची नेमणूक झाली आहे. पंजाबमध्ये सरदार केवल सिंग ढिल्लो आणि त्रिपुरामध्ये आमदार अभिषेक देबरॉय यांची नेमणूक पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांनी केली आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर आज कच्च्या तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 4.25% वाढून $97.83 प्रति बॅरल इतके झाले आहेत, तर अमेरिकेतल्या कच्च्या तेलाचे दर 4% वाढून $92.22 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून मालवाहतूक सुरळीत सुरू होईल या अपेक्षेनं या आठवड्यात तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या, मात्र अमेरिकेच्या हल्ल्यानंतर यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. भारत आणि चीन यांच्यात सीमा प्रश्नाबाबत शिष्टमंडळ स्तरावर 35वी बैठक काल बीजिंग इथं झाली. शांतता आणि स्थैर्य स्थापन करण्याच्या प्रक्रियेच्या प्रगतीबाबत दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केलं. भारताच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संयुक्त सचिव सुजित घोष आणि चीनच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हो यांगी यांनी केलं. कुवेतवर होणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याला कुवेतच्या सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं कुवेतच्या लष्करानं म्हटलं आहे. नागरिकांना सूचनांचं पालन करण्याच्या सूचनाही लष्करानं दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर AIR न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ऍपवर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एअर न्यूज, डीडी न्यूज तसंच प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाईल. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात पीव्ही सिंधूनं जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अॅन से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूनं दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेननंही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष दुहेरी प्रकारात सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. CBSEच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नित्यूज तुम्ही ऐकल्यो दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित केल्यो मराठीतल्यान खबरो. ऐकप्यांनो 1:40 आणि 44 सेकंद झाली असा. आता ऐकूया फुडल्या कार्यावळींची रूपरेषा. ही रूपरेषा सांगून झाल्या उपरांत आस्वाद घ्यात सदाफुली कार्यावळीचो. दनपारा 2 वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लिश, 2:15 दोपहर समाचार, 2:30 चित्रसंगीत, हिंदीतल्यान खबरो 3 वरांचेर, 3:05 इंग्लिशीतल्यान खबरो, 3:10 कोंकणीतल्यान मुखेल खबरो आनी 3:13 ही सभा सोंपतली.

0: कलात्मक गोय आयकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
0: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्मक गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
2: कलात्मक गोय.
0: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या युट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
4: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आम्ही उलयता. 1:43 जाली आसा. आयकुया सदा फुली ह्या कार्यावळीन पयले गीत बिंदिया वस्त हांच्या आवाजान. उषा नायक हांची रचना आनी मयुरेश वस्त हांचे संगीत.

सदाफुली कार्यावळीन ऐकूया फुडले गीत उषा अमोणकर हांच्या आवाजान, अजित कडकडे हांचे संगीत आणि डॉक्टर गोविंद नायक हांची रचना.

कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

चित्रसंगीत या कार्यावळीन ऐकूया फुडले गीत शुक्रिया या फिल्मातले सोनू निगम हांच्या आवाजान, समीर हांची रचना आणि हिमेश रेशमिया हांचे संगीत.

चित्र संगीत या कार्यावळी निकतेच तुम्ही ऐकलंय कमल खानांच्या आवाजान हे गीत द डर्टी पिक्चर या फिल्मा खातीर. विशाल आणि शेखर हांचे संगीत आणि रजत अरोरा हांची रचना. ही कार्यावळ मुखार व्हरताना आता ऐकूया फुडले गीत स्वदेश या फिल्मातले अलका याग्निक हांच्या आवाजान जावेद अख्तर हांची रचना आणि ए आर रहमान हांचे संगीत.

0: अलका याग्निक आणि अरिजित सिंग ह्यांच्या आवाजाने गीत निघतेस तुम्ही ऐकले. ए आर रहमान ह्यांचे संगीत तमाशा या फिल्मा खातीर आणि इर्शाद कामिल ह्यांची रचना. या गीता वांगडाच चित्रसंगीत ही कार्यावळ इथल्यान सोपता.
1: अरे अरे अरे गुळ्यांची स्ट्रीप.

नमस्कार, हाव सविता, यो आसात काय मुखेल खबरो। मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हाणी बुधवारा दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, घरमंत्री अमित शाह आणि केंद्रीय बंदर आणि न्हय येरादारी मंत्री सर्बानंद सोनोवाल हांची भेट घेतली। उदरगती सयत तरेकवार विषयाचेर चर्चा जाल्ल्याची माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली। भारताचे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांच्या गोय भेटेच्या फाटभुयेर दक्षिण गोयच्यो जिल्लोधिकारी एग्नाक्लिटस हांणी ड्रोन वापराचेर बंदी घाल्या। 29 मे दिसा दनपारा 3 ते 30 मे सांजवेळा 5 मेरेन दाबोळ विमानतळाच्या 2 किलोमीटर वाटारात ही बंदी लागू आसतली अशें आदेशात म्हळां। सावरकर युवा मंच दिवचल आणि भारत सरकारच्या युवा व्यवहार खात्याकडे संलग्न आशिल्ल्या मेरा युवा भारत हे संस्थेच्या वतीन विनायक दामोदर सावरकर जयंतीच्या निमतान आज दिवचल शहरात एक खासा कार्यावळ आयोजित केल्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज सिक्कीम पुलिसांक प्रतिष्ठित राष्ट्रपती पुलीस ध्वज दिवन सन्मानित केले। आज पुराय देशात ईद उल अदा वडा उमेदीन मनयतात। हे निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी लोकांक परबी भेटयल्यात। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्वातंत्र्यवीर सावरकर हांच्या जयंती निमतान तांकां आर्गां ओपल्यात। वीर सावरकरांचे शौर्य आणि देशभक्ती सदांच लोकांक प्रेरणा दितली अशें समाज माध्यमावेल्या संदेशात तांणी म्हळां। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आंध्र प्रदेशाचे आदले मुखेलमंत्री एनटी रामाराव हांकां तांच्या जयंती निमतान आर्गां ओपल्यात। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आम्ही उलयता. 3:13 झाली आसा, इतल्यान दनपारची ही सभा सोंपता. या वेळार 105.4 मेगाहर्ट्झांचेर FM रेनबोच्यो कार्यावळी चालू आसात. तशेंच विविध भारतीच्या विज्ञापन वितरावणी सेवेच्यो कार्यावळी चालू आसात, त्यो तुमच्यांनी आयकूं येतात. ह्या चॅनलाचेर परतून तुमची आमची भेट जातली 5:28 मिनटांचेर. तो मेरेन निरोप दियात. नमस्कार.

इष्टांनो नमस्कार. विशाल सागरान ज्याप्रमाणे असंख्य लाटा येतात, वादळं येतात, त्याप्रमाणे आमच्या जीवितांनी खूपशी संकटं येतात आणि अडचणी येतात. पण या अडचणी आम्ही कशो आणि केन्ना निवारतल्यो आणि कशो आम्ही ते हाताळटल्यो हे आमचेर असता. ताका लागून जिवितांत निराश जायनासतना फुडें वचूया आणि आमची जीण सुकूर करुया. आयच्या युवाणी ह्या कार्यावळींत तुमच्या खातीर आसा जीण एक आस्तुदीची विदिता शेट हांचे उलोवप, हांची काणी आणि सुंदर अशें संगीत. तर कार्यावळीक सुरवात करतना आयकुया सुंदर अशें गीत.

0: आणि इष्टानू या सुंदरशा गीता उपरांत आता ऐकूया विदिता शेट हांची काणी जीण एक अस्तुरीची.
1: त्या दिसा फोनाची रिंग वाजता ती कानार पडली आणि मम्मी फोन उबारपाक गेली. हो फोन गोंयच्या भायर सावन आयला म्हणपाचे आमकां पयलींच फोनाची रिंग टोना वयल्यानच कळिल्लें. आमी सगळी जाणां मम्मी कितें उलयता तें आयकुपाक थंय उबी रावली. कितें सुदाचें लग्न थारलें? जावं, बरें जालें बाबा. आतां तुमी जाता तितले बेगीन ताज्या लग्नाची तयारी करा. मम्मीच्या तोंडार खोशयेचे ल्हार पातळा तें पळोवन आमी तिका घेरो घालो. कितें गे मम्मी, कितें जालें गे? सुदा मावशीचें लग्न थारलें, कोणा वांगडा गे? खंयचो गे तो? कितें करता गे तो? एक ना दोन, कितलेशेच प्रस्न आमी त्या दिसा मम्मी मुखार पातळिल्ले. खरेंच कितली खूश आशिल्ले आमी त्या दिसा. सुदा म्हजे मम्मीची मामे भयण, गोऱ्या कातीची, लांब काळ्याच केसाची, आंगान बारीक, दिसपाक ते एक सुंदर राजकन्ये वरी दिसताले. सगळ्यांत ल्हान आसल्या कारणान ताजी खूब अपुरबाय जाताली. ते एक कॉम्प्युटर टिचर आशिल्ले. ताज्या बापायन आपूण मरचे पयलींच आपल्या चारूय पुतांक आनी दोन धुवे खातीर सगळें करून दवरिल्ले. सुदा कडेन रुपा वांगडा शिक्षण लेगीत आशिल्ले. पूण बाबड्याच्या पत्रिकेन मंगळ आशिल्ल्या कारणान ताजी सोयरी कशीच जुळनासली. आयच्या ह्या विज्ञानाच्या काळांत लेगीत मनीस पत्रिकेचेर विश्वास दवरून जियेता म्हूण अजाप दिसता. पूण हाका काय उपाय ना. दुसऱ्यांक समजावप म्हळ्यार व्हड परिश्रमाचें काम. ह्या देवाक त्या देवाक कितलेशेच घाराणें घाले आनी उपरांतच हें लग्न जुळून आयलें. म्हजी परिक्षा आशिल्ल्या कारणान हांव लग्नाक पावूंक शकलें ना. पूण मम्मी

0: सुखाची किरणां येतलीच म्हूण ते वाट पळयत रावला.
1: जीण एक अस्तुरीची विदिता शेट हांचे हांची काणी निकटीस तुम्ही आयकली.

इष्टानो है सुंदर गीत तुम्हें कलें, अर्चना खांडेपारकर आणि शिरीष लवंदे यांचे हे गीत। इष्टानो आज 28 मे स्वातंत्र्यवीर सावरकरांची आई जयंती। त्यांचे पुराय नाव विनायक दामोदर सावरकर। त्यांचे खाचलपण म्हणाल ते लोकोत्तर वीरपुरुष, तसेच अलौकिक प्रतिभेचे महाकवी म्हणून जीवितांत आणि साहित्यात ते असामान्य पराक्रम करू शकले। आपल्या भव्य कृतीत आणि वाणीन सगळे भूमंडळ हालून सोडले। शौर्य, धैर्य आणि सहनशीलता ह्या सद्गुणाच्या जोरार महान ध्येयाच्या

सिद्धी खातीर मनीस दुखाचे आनी संकटाचे हालहाल खंय मेरेन पोचूंक शकता हाचे अद्भुत प्रात्यक्षिक तांणी दाखयले. अक्षरशा तळहाताचेर घेवन प्राण घेवन तांणी समुद्रान उडी घेतली. अंदमानच्या काळ्या उदकार यशस्वी मात केली. क्रांतिकाराच्या मेरुमण्यात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. राजकारणाबरोबर समाजकार्याची हिरिरीन निष्ठेन फाट धरली. इतकेच न्हय तर एक थोर प्रतिभाशाली साहित्यिक म्हण मराठी साहित्यान जयस्तुते हे महान मंगले या स्वातंत्र्य देवीच्या आळवणीक अमरत्व मिळवून दिले. अमोघ वक्तृत्व, बंदीवानाचे नेतृत्व, निर्भयता, धाडस, राजनिष्ठा, हिंदुत्वनिष्ठा असे कितलेशेच गुण त्यांच्या कृतीतल्यान, वागण्यातल्यान आणि उद्गारातल्यान प्रकट झाले. अविरत उद्योग, अखंड ज्ञान लालसा, वाचन, लेखनाची तीव्र इच्छा, स्वातंत्र्य संपादनाची तीव्र इच्छा, आदरणीय व्यक्तीची श्रद्धा, दुसऱ्यांक त्रास जावचे न्हय म्हण स्वतः त्रास घेवपाची आत्मक्लेशवृत्ती असे तांचे व्यक्तिमत्वाची कितलीशीच खाशेलपणां आमकां सापडटा. महान देया खातीर सहन केल्ल्या खडतर यातनाय शेवटाक तिरस्कार करपासारखे दिसना तर आकर्षकच दिसता असे तांचे मत. स्वातंत्र्य हेच तांच्या काळजाचे गाणे आणि खरं तर स्वातंत्र्या खातीरच तांचे जिवीत आशिल्ले. तांचे शब्द, तांचे विचार आमच्या शब्दाक तेन्नाच महत्व येतले जेन्ना त्या शब्दा फाटल्यान भरपूर सामर्थ्य उभे रावतले. ते सामर्थ्य आम्ही खरेच निर्माण करूंक जाय हे विचार आशिल्ले सावरकरांचे. तांकां आमचे शत शत नमन.

0: आणि आता ऐकूया मुख्य खबरो.
1: नमस्कार, यो आजात काय मुखेल खबरो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्लीत केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय हांची भेट घेवन तरेकवार विशयाचेर चर्चा केली. मडगावा बेगीनूच ईएसआय वैजकीय महाविद्यालय सुरू करपाचे आश्वासन मंत्र्यान दिला. गोय सरकारच्या समग्र शिक्षा अभियानान राज्यातल्या सगळ्या सरकारी आणि अनुदानित शाळांक शाळा व्यवस्थापन समिती घडोवपाविषयी नव्यान मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. 15 जून ते 20 ऑक्टोबर मेरेन कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक कोकण रेल्वे मार्गान धावपी रेल्वेक लागू जातले अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनान आयज दिल्या. सावरकर युवा मंच दिवचल आणि भारत सरकारच्या युवा व्यवहार खात्याकडेन संलग्न आशिल्ल्या मेरा युवा भारत हे संस्थेवतीन विनायक दामोदर सावरकर जयंतीच्या निमतान आयज दिवचल शहरात एक खास कार्यावळ आयोजित केला. दिवचल महालात आयज ईद अल अदाची परब मुस्लिम भावांनी व्हडा उमेदीन मनयली. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावेळान आम्ही उलयता. आता बरोबर सवराचेर ऐकूया दिल्ली केंद्रावेळान हिंदीतल्यान खबरो.

सवरा 15 मिनटांचेर शब्दुली, सवरा 25 मिनटांचेर घेऊया आस्वाद कातारांचो. सातां भक्तिगीतांची कार्यावळ, सातवरा 30 मिनटांचेर चावडीत, हातून हार्वेस्टिंग मशीन ह्या विषयी मुलाखत ऐकूया एम व्ही प्रसन्न कुमार हांची. आणि ही मुलाखत घेतलंय प्रेमानंद कदम

8:15 गीत गजलींची कार्यावळ, कलात्मक गोय ही वळेरी आम्ही घेऊन येतले 8:30 आणि ह्याचो आज तुमका ऐकू म्हटलो नवो वाटो.

आणि रचित धावरांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. या कार्यावळीत आज ऐकूया डॉक्टर शकुंतला भरणे यांचे गायलन राग गुणकौस. तसेच 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यावळ, हातून विद्वान यू श्रीनिवास यांच्या मेंडोलिन वादनात तुमका एक मिटली राग मालिका.

आणि आता सांगता फाल्या महादेशनलाच्या वित्तपाच्या कार्यावळी फाल्या शुक्रार 29 मे 2026 सकाळच्या सभेन सुधांग विचार किरण उपरांत आमचो आधार सवरा 45 मिनटांचेर शेतकामटां खातीर माहिती सवरा 50 मिनटांचेर ऐकूया संजीवनी भलायकी विशीं कार्यावळ हातून ग्लेकोमा ह्या विशीं माहिती दितले दोतोर चंद्रकांत शेटये सवरा 55 मिनटांचेर कार्यावळींची रुपरेषा

7:05 शुभ प्रभात या कार्यावळी दिनविशेष असतले. तसेच गांधी स्मृती आणि सांगताक सुंदरसे संगीत. 8:50 हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ चित्रसंगीत. मराठी गीत ऐकून रावात 9:30 10:05 आस्वाद घेऊया कातारांचा.

प्रसंग तेजे करवळ हातून पंडित जयतीर्थ मेवंडी हांच्या गायनान तुमका एक म्हटलो राग गुणकली आणि राग शुद्ध सारंग 11:05 गातार हे मेरा दिल 11:30 NCERT ची प्रायोजित कार्यावळ एकात उमंग

दनपरा 12 वरांचेर कार्यावळीची रुपरेषा 12:05 असतुरी खासा बायलां खातीर आशिल्ली ही कार्यावळ. हातून कविता वाचन ऐकूया सोनिया शाहांचे, तशेंच गीत गजलींची कार्यावळ खासा बायल कलाकारांनी गायिल्ली. 1:05 कानावळा, 41 सराफुली आनी दनपरा 2:30 ऐकूया हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ.

सान वेळा 5:30 इंग्लिशीतल्या युवा आणि स्पोर्ट्स राऊंड ही कार्यावळ असतली. 5:15 कार्यावळीची रुपरेषा आणि हवामान. 10 रोजगार वृत्त. 15 शब्दुली.

सबरा 25 मिनिटांचेर आस्पद घेवया कांतारांचो 7:00-3:00 हातून गोष्ट तशिडास हांची अजय बुवा हांची काणी तुमकां आयकूंक मेळटली. 7:30 चावडेर.

आठवारा पंधरा मिनिटाचे गीत गझलींचे कार्यवळ असतली. रातच्या 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्सच्या कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपित करतले.

आणि राजा धावरांचे तुमच्या पसंतीच्या मराठी गीतांची एक कार्यवळ ऐकूंगावात मनपसंत गीते. तर ऐकपणे हे आशिल्ल्या आमच्या फाल्या महादेवचंद्राचे विठोबाची कार्यवळी. आणि आता सांगता 105.4 मेघाहर्ट्झच्या आकाशवाणी पणजे केंद्राच्या एफ एम रेनबोचे विठलो कार्यवळी. सध्या चालू असा रेनबो सांजी कार्यवळ 7:10 फोन इन संगीत सरगम ही कार्यवळ तुम्ही ऐकता सुबोधा सांगताक. कातारा 8:30 सदाभार ही पोन्या हिंदी फिल्म गीतांची कार्यवळ. ऐकपनो पश्चिमी संगीताची कार्यवळी सुरू जातल्यो 9:00 ते 9:15 मेरेन 9 ऐकात प्रायोजित कार्यवळ आर गातुका सोमया. 9:30 स्पोर्टिंग लिवस आरजीस चॉईस 10:05 पश्चिमी संगीताची कार्यवळ 11:10. तर या आशिल्ल्यो 105.4 मेघाहर्ट्झच्या आकाशवाणी पणजे केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेतल्या कार्यवळी.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान आम्ही उलयता. आयकपनो सांजवेळची 15 मिनटां आनी 20 सेकंद जातात. आयकुया हिंदुस्थानी शैलीचेर आधारित सुगम संगीताची ही कार्यावळ शब्दली. कार्यावळीच्या सुरवेक शब्दुलीची फुलां तुमच्या खातीर घेवन येता श्यामाची तार.

ऐकविनू बाळकराम यांच्या आवाजाने गीत तुम्ही ऐकल्यान ही आशिल्ली आयची शब्दुली ही कार्यावळ. आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान उलयता. आता बरोबर 17:30 मिनटांचेर तुमकां ऐकूंक मेळटल्यो कोंकणीतल्यान खबरो.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज सिक्कीम पुलिसांक प्रतिष्ठीत राष्ट्रपती पुलीस ध्वज भेटयलो. सिक्कीम हे देशातले 15वे राज्य आनी ईशान्य भारतातले 3रे राज्य जाका हो पुरस्कार फावो जाला. ह्या वेळार तांणी नागरिक केंद्रीत आनी दुर्बळ घटका वांगडा संवेदनशील रावपाचे आवाहन पुलीस दळाक केला.
1: व्यवस्था को अधिक सिटीजन फ्रेंडली बनाया जाना चाहिए ताकि सामान्य लोग बिना भय के अपनी समस्या दर्ज करा सके. महिलाओं, बच्चों और कमजोर वर्गों के प्रति संवेदनशील व्यवहार को भी प्राथमिकता देनी चाहिए. साइबर क्राइम, ऑनलाइन फ्रॉड, हैकिंग और डीप फेक जैसी नई चुनौतियां सामने आ रही. इन नई चुनौतियों से निपटने के लिए पुलिस को लेटेस्ट टेक्नोलॉजी, साइबर सिक्योरिटी और डिजिटल इन्वेस्टिगेशन में दक्ष बनाना होगा.
0: उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन फाल्या सावन कर्नाटक, गोय आणि केरळच्या 3 दिवसांच्या भोंवडेर आसतले. फाल्या ते कर्नाटकातल्या बंगळुरात आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनाच्या 45 वर्सांच्या सुवाळ्यात वाटो घेतले. उपरांत ते दावणगिरीतल्या युनिव्हर्सिटी बीटीडी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या अमृत महोत्सवी सुवाळ्यात वाटेकार जातले. 30 तारखेक ते पणजेत गोयच्या राज्यस्थापणूक दिसाच्या सुवाळ्यात वाटो घेतले. उपरांत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशिनोग्राफीक भेट दितले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळान सुरू केल्ली नवी ऑनस्क्रीन मार्कींग प्रणाली ही चड पारदर्शकता सुनिश्चित करपाच्या हेतान एक प्रगतशील साधन आसा अशें शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी सांगला. नवी दिल्लीत सीबीएसई अधिकाऱ्यां वांगडा बसके उपरांत पत्रकारांकडेन उलयतना तांणी सांगले,
2: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से उनकी आंसर शीट उनकी हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: राष्ट्रीय चाचणी संस्था म्हळ्यार एनटीएन कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा यूजी 2026 खातीर सुधारित तारखा आणि प्रवेश कार्ड जाहीर केल्यात. एनटीएच्या म्हणण्याप्रमाण आता 31 मे, 6 जून आणि 7 जून दिसा परीक्षा जातली. 31 मेक थारायल्ल्या परीक्षेक हजर रावपी उमेदवारांक प्रवेश कार्ड जारी केल्यात. 6 आणि 7 जून दिसा जावपी परीक्षेचे प्रवेश कार्ड बेगीनूच जारी करतले अशें एनटीएन सांगला. भारतातल्या कष्ट करपी शेतकारांच्या सतत यत्नाक लागून देशात फावो तो अन्नधान्य साठो आसा असे शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आणि सांगले. नवी दिल्लीत खरीप हंगामा खातीर राष्ट्रीय शेती परिषदेच्या उक्तावण सुवाळ्यात ते उलयताले. 2 दिवसांच्या परिषदेत येवपी खरीप हंगामा खातीर धोरणाचेर विचार करपाचो हेतू आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती निमतान तांकां आर्गां ओपली. वीर सावरकरांचे शौर्य आणि देशभक्ती सदांच लोकांक प्रेरणा दितली अशें तांणी समाज माध्यमावेल्या संदेशात म्हणला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया हांणी आयज लोकभवनात राज्यपालांच्या सचिवाकडेन आपलो औपचारीक राजीनामो सादर केलो. 136 परस चड आमदाराच्या आधारान आपल्या सरकाराक विधानसभेत पुराय भोवमत आशिल्ल्यान नामनिर्देशित मुख्यमंत्र्याक पदभार स्विकारपाची विनंती तांणी राज्यपालांक केल्या. कुर्बानीची परब ईद उल अदा म्हळ्यार बकरी ईद आयज देशभर धर्मीक उमेदीन मनयतात. हे निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी लोकांक परबी दिल्यात. भारतीय जनता पक्षान आयज 3 राज्यां आणि राष्ट्रीय राजधानी दिल्ली खातीर नव्या प्रदेशाध्यक्षांची नेमणुकीची घोषणा केली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हांणी उदेंत दिल्लीचो खासदार आणि केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा हांका दिल्लीचो, डॉ अर्चना गुप्ता हांका हरियाणाचो आणि केवल सिंग धिल्लर हांका पंजाबचो नवो भाजप अध्यक्ष म्हूण नेमणूक केली. जाल्यार डॉ अभिषेक देवरॉय हांची त्रिपुरा भाजपाचो अध्यक्ष म्हूण नेमणूक केल्या. खेळ. सिंगापूर ओपन बॅडमिंटन सर्तीत बायलांच्या एकोट्या गटात भारताच्या पीव्ही सिंधू हिणे उपांत्य फेरयेत पावल घाला. तशेंच सात्वीक साईराज रांकी रेड्डी आनी चिराग शेट्टी हांची जोडी दादल्यांच्या डोट्टी सर्तीत उपांत्य फेरयेत पावल्या. हवामान. भारतीय हवामान खात्यान उदेंत मध्य प्रदेश आनी विदर्भात खर उष्णतायेच्या ल्हारा खातीर रेड अलर्ट जारी केला. इतल्यान ह्यो

ऐक म्हणू वॉल्टर आणि अलिखानच्या आवाजानं मोगाचो भिकारी हे कातार तुम्ही ऐकले. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान कातारांची ही कार्यवळ.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आणि अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या करारचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

ही आकाशवाणीची आकाशवाणी केंद्राची महादेवी वाहिनी. श्रोते हो, सायंकाळचे 7:44 सेकंद होत आहेत. सादर करीत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आर एन पराडकर यांच्या आवाजात आपण हे भक्तिगीत ऐकलं. श्रोते हो, गुरुकडे गेल्याशिवाय ज्ञान मिळत नाहीत आणि ज्ञान मिळाल्याशिवाय भगवंतही आम्हाला सापडत नाही. तेव्हा गुरुचरणी जेव्हा आम्ही लीन होतो तेव्हाच ही सगळी आमची ज्ञानेंद्रिये उघडतात आणि देवाला आम्ही शोधायला लागतो. देव आपल्यातच आहे ह्याची जाणीव आम्हाला होते.

श्रोत्यो, जन्म आणि मरण हा आयुष्याचा एक फेर आहे आणि मनुष्याला हा मोक्षाचा अधिकार मिळाला आहे. मनुष्य हाच मोक्षाचा अधिकारी आहे आणि ह्यासाठी भगवंत कधी राम बनून येतो तर कधी कृष्ण बनून तर कधी विठ्ठल बनून.

0: श्रोते हो हाहोता आजचा भक्ती गीतांचा कार्यक्रम.
1: सुनिए, क्या आपने पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना के बारे में सुना है?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: इससे आपका घर सूर्य घर बन जाता है, माने बिजली बिल जीरो. और अतिरिक्त बिजली पैदा हुई तो बिजली ग्रिड को बेचकर पैसे भी कमा सकते हैं. तो बैठे क्यों हो, अभी रजिस्टर करो pmsuryaghar.gov.in पर.
3: हर घर सूर्य घर.
0: आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवचंद लवल्यान उलयता. आता बरोबर 7:20 ऐकूया प्रादेशिक खबरो.
4: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया हांणी मडगावा बेगीनूच ईएसआय वैजकीय महाविद्यालय सुरू करपाचे आश्वासन दिला. बंदर आणि न्हय येरादारी मंत्री मनसुख मांडवीय हांच्या हस्तुकी नव्या कॅप्टन ऑफ पोर्ट इमारतीचे उक्तावण 8 जूनाक जातले. 15 जून ते 20 ऑक्टोबर मेरेन कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक सुरू जातले अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनान दिल्या. गोय सरकारच्या समग्र शिक्षा अभियानान राज्यातल्या सगळ्या सरकारी आणि अनुदानित शाळांक शाळा व्यवस्थापन समिती घडोवपाविशी नव्यान मार्गदर्शन

0: मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. कुर्बानीची परब ईद उल अदा आयज गोंयांत धर्मीक उमेदीन मनयली. आता पुराय खबरो. मडगांवच्या ईएसआय हॉस्पिटलांत बेगीनूच वैजकीय महाविद्यालय सुरू जातले. गोंय सरकारची मागणी बेगीन पुराय करपाचे आश्वासन केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय हांणी दिला. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्लीत केंद्रीय मजूर रोजगार आनी खेळां मंत्री मनसुख मांडवीय हांची भेट घेवन तरेकवार विशयाचेर चर्चा जाली. मंगळारा राती दिल्ली गेल्ले मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हे तरेकवार केंद्रीय मंत्र्यांच्यो भेटी घेत आसात. बुधवारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, घरमंत्री अमित शाह आनी बंदर आनी न्हय येरादारी मंत्री सर्वानंद सोनोवाल हांची भेट घेतल्या उपरांत बेरेस्तारा तांणी केंद्रीय मजूर आनी रोजगार मंत्री मनसुख मांडवीय हांची भेट घेतली. राज्यात भलायकी सेवांचो विस्तार जायत आसा. दोतोरांचो उणाव पयस जावचो म्हूण आनीक एका वैजकीय महाविद्यालयाची गरज आसा. मडगांवा ईएसआय हॉस्पिटलांत वैजकीय महाविद्यालय सुरू करपाचो निर्णय राज्य सरकारान घेतला. केंद्रान मान्यताय दिले उपरांत ईएसआय हॉस्पिटलांत वैजकीय महाविद्यालय सुरू जातले. पर्वरी फ्लायओव्हर कुणबी विलेज ह्या प्रकल्पांच्या उक्तावणा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सप्टेंबर वा ऑक्टोबराक गोंयाक भेट दितले. तरेकवार प्रकल्पांच्या उक्तावणा खातीर हांवें तांकां गोंय भेटीचें निमंत्रण दिलां अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. मंगळारा राती कडेन दिल्ली गेल्ले मुखेलमंत्री आयज सांजे गोंयांत पावले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी बापाय सयत म्हज्या कुटुंबाकडेन 25 मिनटां संवाद साधलो. हो एक खोशयेचो खीण आशिल्लो. हे भायर आवाजाचे प्रदुशण, रेवेचो प्रस्न हाचेर चर्चा जाली. घरमंत्री अमित शाह हांचे कडेन राजकीय स्थितीचेर चर्चा जाली. बंदर आनी न्हय येरादारी मंत्री मनसुख मांडविया हांच्या हस्तुकी नव्या कॅप्टन ऑफ पोर्ट इमारतीचे उक्तावण 8 जूनाक जातले. उक्तावणाक येवपाचे उतर केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय हांणी दिला अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली. पावसाळ्यात प्रवाशांची सुरक्षितताय सुनिश्चित करपा खातीर रेल्वेच्या गतीचेर वेगवेगळ्या पांवड्यार नियंत्रण दवरतले. तशेंच 15 जून ते 20 ऑक्टोबर 2026 मेरेन खासा पावसाचे वेळापत्रक कोकण रेल्वे मार्गान धांवपी रेल्वेक लागू जातले अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनान आयज दिल्या. ह्या काळात प्रवाशांनी प्रवास सुरू करचे पयली गाडयो येवपाचो आनी सुटपाचो वेळ तपासपाचो अशें आवाहन कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी भवन घाटके हांणी केला. गोंय सरकारच्या समग्र शिक्षा अभियानान राज्यातल्या सगळ्या सरकारी आनी अनुदानीत शाळांक शाळा वेवस्थापन समिती घडोवपाविशी नव्यान मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्तुकी ही नवी मार्गदर्शक तत्वां हालींच जाहीर जाल्ली. नव्या नेमाप्रमाण आतां दर एका शाळे खातीर एकच एकत्रीत शाळा वेवस्थापन समिती आसतली आनी पयली सारक्यो वेगळ्यो शाळा वेवस्थापन आनी विकास समित्यो आसच्यो नात. शाळेतल्या भुरग्यांच्या एकूण संख्येचेर समितीच्या वांगड्यांची संख्या थारतली. एकूण वांगड्यांपैकी 50% वांगडी बायलो असप सक्तीचे आसा. खासा गरज आशिल्ल्या भुरग्यांच्या पालकांकूय योग्य प्रतिनिधित्व मेळटले. शाळेचे मुख्याध्यापक ह्या समितीचे वांगडी सचीव म्हूण काम पळयतले. समितीचो कार्यकाळ 2 वर्सां खातीर आसतलो. नव्या शैक्षणीक वर्साच्या पहिल्या म्हयन्या भितर समिती स्थापन जावपाक जाय. ह्या समितीची पहिली बसका 1 सप्तका भितर जावप गरजेचे आसा. राज्यातल्या सगळ्या शाळांनी चालू शैक्षणीक वर्सा सावन हे प्रक्रियेप्रमाण नव्या समित्यांची स्थापना करची अशें समग्र शिक्षा राज्य प्रकल्प संचालक मनोज सावयकर हांणी मागला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजे केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आनी संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. कुर्बानीची परब ईद उल अदा आयज गोंयांत धर्मीक उमेदीन मनयली. हे निमतान

0: आज मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी लोकांक परबी दिल्यात. दिवचल म्हालात आयज ईद अल अदाची परब मुस्लिम भावांनी व्हडा उमेदीन आनी विंगड विंगड कार्यावळींनी मनयली. ईदाच्या निमतान दिवचलच्या आझाद जामा मस्जिद मुस्लिम वाडा हांगासर आशिल्ल्या मशिदीत वचून मुस्लिम भावांनी प्रार्थना केली. साखळी असलेल्या मशिदींनी मुस्लिम भावांनी नमाज तशेंच प्रार्थना करून बकरी ईद मनयली. सावरकर युवा मंच दिवचल आनी भारत सरकारच्या युवा वेव्हार खात्याकडेन संलग्न आशिल्ल्या मेरा युवा भारत हे संस्थेवतीन वीर सावरकर जयंतीच्या निमतान आयज दिवचल शारात एक खास कार्यावळ आयोजित केल्ली. हे कार्यावळीक मुखेल वक्ते म्हण भारत माता की जय संघटनेचे जाळवणदार आत्माराम गांवकर हजर आसले. इतले मजगती विनायक दामोदर सावरकर जयंतीच्या निमतान साखळेच्या रवींद्र भवनात आयज सांज वेळार एक खास कार्यावळ आयोजित केल्या. दिवचलच्या वेलफेअर फाउंडेशन आणि श्री दत्त पद्मनाभ पीठ संत समाज दिवचल आणि मुळगाव हांच्या वतीन हालीच कीर्तन महोत्सव आयोजित झाला. या कीर्तन महोत्सवाक दिवचलचे समाज वावुरपी चैतन्य उर्फ सनी मानकर खासा सोयरे म्हण हजर आसले. आयज आदर्श समाज घडोवपा खातीर कीर्तन महोत्सवा सारख्या कार्यावळींचे आयोजन जावप खूप गरजेचे आसा. कीर्तन परंपरा मुखार व्हरपा खातीर तरणाट्यांनी वावुरपाची गरज आसा अशें तांणी म्हणला. गोयातल्या पर्यावरण संरक्षण चळवळीत मोलादीक योगदान दिल्ल्या फादर बॉलमॅक्स परेरा हांका आयज तांच्या बरे मागपी आणि पर्यावरण चळवळीच्या कार्यकर्त्यांनी दुकानी आदेश केलो. केपेच्या होली क्रॉस इगर्जेत झाल्या निमाणे प्रार्थने उपरांत तांची कूड हजारांनी लोकांच्या हजेरेत केपे सिमेत्रीत पवित्र मातयेत लावपाचो सुवाळो पुराय झालो. चिखली वास्कोच्या सेंट फ्रांसीस झेवियर इगर्जेत मुखेल पाद्री आशिल्ल्या फादर बॉलमॅक्स परेरा हांका सोमारा काळजाचो खर आताक येवन मरण आयिल्ले. आयज तांच्या कुडीचेर निमणे संस्कार जाले. ताचे आदी सकाळी तांची कूड लोकांक पळोवपा खातीर चिखलीच्या इगर्जेत हाडली. ह्या वेळार हे इगर्जेत एक खाशेले मीस घडोवन हाडले. ते उपरांत तांची कूड ताच्या मूळ गाव केपे हांगा हाडली. वाटेर पाड्डेच्या मेरी इमॅक्युलेट इगर्जेत वाठारात लोकांनी तांचे दर्शन घेतले. उपरांत ताची कूड पिंपळकट्टा केपे हांगाच्या तांच्या घरा हाडली. ह्या वेळार गांवच्या लोकांनी निमाणो मान दिलो. उपरांत केपेच्या होली क्रॉस इगर्जेत निमाणी प्रार्थना जाले उपरांत तांची कूड पवित्र मातयेक लावपाचो सुवाळो पुराय जालो. धावपळीच्या आईच्या जिवितात दरेकल्यान भलायकेची जतनाय घेवप गरजेचे आसा. नागरिकांनी भलायकी शिबिरांचो लाव घेवचो अशें वैजकीय अधिकारी डॉ संदेश मडकयकार हांणी म्हणला. गावातवाडा वाठारांतल्या रामा सैती स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबा वतीन आयुष्यमान आरोग्य केंद्र बेतकी मुळावे आरोग्य केंद्र आणि समाज कल्याण खात्याच्या जोड पालवान आयोजित केल्ल्या भलायकी शिबिराच्या उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हण ते उलयताले. ह्या शिबिराचो लाव 120 नागरिकांनी घेतलो. हातूंत बेतकी आरोग्य केंद्राचे मुखेल अधिकारी डॉ मनीषा कामत हांच्या मार्गदर्शनाखाला 40 स्वयंसेवक वावुरताले. सम्राट क्लब माशेल आणि ग्रामीण विकास यंत्रणा हांच्या जोड पालवान माशेलातल्या नोनूज विलेज संगीता सभाघरात पुरुमेताचो फेस्त झालो. ह्या दोन दिसांच्या फेस्ताक उत्स्फूर्त प्रतिसाद मेळ्ळो. आकाशवाणीच्या खबरां विभागावरवी खबरावाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. खेळ. गोंय क्रिकेट संघा खातीर अभिमानाची गजाल म्हणल्यार गोंयच्या तीन खेळगड्यांची प्रतिष्ठीत बीसीसीआय 19 वर्सां सकयल्या बायलांच्या इंटर सीईओ सर्ती खातीर निवड जाल्या. हवामान. आयज राज्यात उष्ण आणि दमट हवामानासयत कांय वाठारांनी गडगडाटासयत हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय गोंय हवामान खात्यान उक्तायला. परतून एक फावट कांय मुखेल खबरो. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया हांणी मडगांवां बेगीनूच ईएसआय वैजकीय महाविद्यालय सुरू करपाचें आश्वासन दिलां. बंदर आनी न्हय येरादारी मंत्री मनसुख मांडविया हांच्या हस्तुकीं नव्या कॅप्टन ऑफ पोर्ट इमारतीचें उक्तावण 8 जूनाक जातलें. 15 जून ते 20 ऑक्टोबर मेरेन कोकण रेल्वेचें पावसाळी वेळापत्रक सुरू जातलें. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. सांजवेची 7:30 आनी 45 सेकंद जातात. वेळ जाल्लो आसा चावडेर वचपाचो. चलात चावडेर वचुया.

0: सो इट इज अ व्हेरी बीग एडवांटेज. आम्ही
1: तालुक्या जेन्ना आमी म्हणटात आमच्या गोंयात जे तालुके आसात न्ही, तालुक्यांत ही मशिनां वचपाक म्हणजे शेतकार भाव जे आसतात तांकां त्याचा फायदो मेळोवपाक कितें करची गरज आसा काय म्हणटा.
0: या आतां कितें आसा, प्रत्येक जेन्ना हे भात कापणीचे सिजन स्टार्ट जाता आमी सगळे सर्वीस प्रोवायडराक आपयता, सगळे झोनल तालुका लेवल ऑफिसराक आपयता, मिटींग घेता आनी ते तालुकान आमी सर्वीस प्रोवायडर एम्पॅनलमेंट करता आनी तेंचे कडेन एक लिस्ट आसता आनी एक एक कॉपी इवन पंचायती लेवलीन ते लायता. सो तशें आनी प्रत्येक शेतकार आतां एक खूब वर्स जाले, आतां एक 10 वर्स जाले आमी हे स्कीम इम्प्लिमेंट करता. सो सगळे शेतकार जाणा आमचे सर्वीस प्रोवायडर कोण आसतलो, कोणाक एप्रोच करपाक जाय. सो प्रत्येक तालुक्यान जेन्ना एप्रोच करता तेंकां तेजें इन्फॉर्मेशन मेळटा.
1: आतां जे मळे व्हडले आसात न्ही थंय ही मशिनां काम करतात, जंय ल्हान ल्हान सुवाती आसात, ल्हान ल्हान शेतकार आसात म्हणजे मार्जिनल स्मॉल फार्मर्स, हातूर कशें काम करता काय?
0: या तेंचें सुद्दां काम जाता जेन्ना ते मशीन एक एरियान जेन्ना व्हरता आनी एकूच वरान काम करपाक जाय तशें ना, ते कोणाची 15 मिनट आसता, 30 मिनट आसता, तेंचे सुद्दां काम करता आनी तेंच्यांनी ते प्रोपोर्शनल अमाउंटान पयशे फारीक करप, 1200 रुपया.
1: तेचो लाभ तेंकां सगळ्यांक मेळटा,
0: सगळ्यांक मेळटा. आनी आतां ऑलमोस्ट 90% आमचे गोंयांत शेतकार जे आसा पळय ते हार्वेस्टींग मशीन वापरून काम करतात.
1: तेंकां हे कामगार वर्ग मेळना आनी ताचो हो म्हणजे ते बेनिफीट घेवपाक ताका लागून ताच्या मुखार येतात की ह्या मशिनांचो बेनिफीट आमी घेवचो. आतां गोंयभर जर आमी पळयले न्हू, साधारण कितले मशिनां तुमची लोकां मेरेन?
0: आतां समोर आतां ऑलमोस्ट आमचे 70 मशीन चलता, 70 जे पर्यंत ते सिजन सोंपता आनी एक म्हयनाभर सिजन वयतलो. कित्याक 60 पयले स्टार्ट जाता, आमचे नॉर्थाक मातशे लेट जाता, कित्याक ते वेरायटीज तशी रोयता पळय ते प्रमाणे हार्वेस्टींग आसता. सो आनी एक म्हयन्यान जेन्ना सिजन सोंपता पळय समोर 120 मशीन वापरता आमी सिजनाक. सो सगळे शेतकऱ्यांचे काम
1: शेतात जेन्ना ही मशिनां वतात कांय ते ल्हान शेतां असतात, कांय रोपां असतात, कांय ती व्हडली रोपां असतात, म्हणजे हाचो कितें मशीन यूज करतना कितें हें आसा?
0: कांयच प्रॉब्लम ना, ते मशीन आसा पळय डिपेंडींग अपॉन जे मॅच्युरिटी ते भाताचे, ते मशिनाक सेटींग आसता, ते सेटींग प्रमाणे ते वेवस्थीत कापतात. थोडे भात सकयल पडलेले आसता तेका मातशे टायम वयता कापणी करपाक, पर तेंका सारके तेजे कटर आसता पळय ते उबे करून तेका सारके कटींग.
1: आनी हांव जायते पळयला की ल्हान कटर घेवन ते शेत कशें कापताना पळयल्या, हें कसलें मशीन काम?
0: हा ते सुद्दां ते वीड कटींग अटॅचमेंट म्हणटा तेका. ते ल्हानशे शेतकार आसा तेंका सपोज आपली स्वताची एक मशीन सपोज यूज करपाक सोदता, ते वीड कटींग मशीन आसता तेका एक अटॅचमेंट येता, ते अटॅचमेंट घेवन ते आपले ल्हानशे शेताक ते वापरूंक शकता. पर कितें आसा, बेनिफिट्स वेगळी वेगळी आसता.
1: ताची मळणी जी आसा ती मागीर करची पडटा,
0: मागीर हातीन सगळी करची पडटा. जेन्ना हार्वेस्टर आसता पळय मेकॅनायज हार्वेस्टर, ते सगळे मेकॅनायज आसता, राईट फ्रॉम पॅकिंग पर्यंत करता मशीन.
1: शेतकार भाव जे आसात ते ह्या तुमच्या हार्वेस्टिंग मशिनात बरेच खुश असतात, कित्याक ते काम फास्ट करता आणि तातूंतल्यान गवत वेगळे आणि भात वेगळे
0: आणि पैसे सेव्ह जाता. जे तुमकां सांगा इकॉनॉमिकली 80% जेन्ना सेव्हिंग म्हणटा शेतकार. आतां कितें आमचे प्रायम मिनिस्टराचे एक विजन आसा 2022 पर्यंत डबल द फार्मिंग इन्कम. सो एक इनपूट आसा जे तुमकां इनपूट कॉस्ट कमी करता अँड कॉस्ट ऑफ प्रोडक्शन.
1: पूण हे हार्वेस्टींग मशीन लोकां मेरेन पावोवपाक तुमचे म्हणजे तुम्ही कशें काम करता? झोनल एग्रीकल्चर
0: या आमचे झोनल एग्रीकल्चर ऑफिस किंवा मेकॅनिकल कल्टिवेशन ऑफिसर तेंकां आमी सगळे वाटून दिले आसा एरिया, सर्वीस प्रोवायडर्स आणि डायरेक्शन सगळे दिले आसा आणि व्यवस्थित काम जाता, अशी कंप्लेंटी काय ना.
1: ह्या हार्वेस्टींग मशिनान लोकांक चड फायदो जाता आणि चडान चड फायदो म्हणजे ल्हान जे शेतकार असतात त्यांना मिळवपाक तुम्ही आणि किती करता का म्हणता?
0: गरज ना, आता आम्ही ते इम्प्लिमेंट केले असा, ते स्कीम प्रत्येक शेतकऱ्याकडे पावता.
1: साधारण कितकी सबसिडी त्यांना मेळटा? हातून
0: सबसिडी असा पण 2400 रुपया वराची रेट असा, त्याचे 50% शेतकऱ्यांना ज्यांना फारीक करता 1200 रुपया.
1: आणि जे जे लोक किसान कार्ड म्हणून ज्यांच्याकडे असतात त्यांना किती त्याचा बेनिफिट?
0: कृषी कार्डाची वरूच आम्ही सबसिडी देता, कृषी कार्ड इज अ मस्ट ते स्कीमा खातीर.
1: शेतकरी भाव तुमच्या या हार्वेस्टिंग मशीनार सारखे खुश असतात. ह्या सिजनात म्हणजे ह्या वर्षा चढ पाऊस लागलो,
0: तातूंत
1: थोडेसे म्हणजे
0: पहिले डॅमेज झाले असा पॅडी. सो ते उरलेल्या ते व्यवस्थित कापून त्यांच्यानी बेनिफिट घेऊ.
1: प्रसन्न कुमार बाब, तुम्ही मुजरत आमच्या स्टुडिओत आयले आणि आमच्या ऐकूप्यांक बरी माहिती दिली. आकाशवाणीच्या वतीन तुमकां देव बरं करू म्हणटा.
0: थँक्यू कदम बाब, थँक्यू.
2: हार्वेस्टिंग मशीन ह्या विशीं मुलाखत तुम्ही ऐकली MV प्रसन्न कुमार हांची आणि ही मुलाखत घेतली प्रेमानंद कदम हांणी. चावडेरी कार्यावळ तुम्ही ऐकतात. ही कार्यावळ पुढे वर्तना आता ऐकूया काय गीतां.

निशा निगळे यांच्या आवाजाने हे गीत तुम्ही ऐकले. आणि कार्यवळीत आता अपर्णा मयेकर यांच्या आवाजाने हे गीत ऐकूया.

रातच्या 9:15 स्पॉटलाइट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट ह्या कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करतले.

धावराचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. हातून आयज ऐकूया डॉक्टर शकुंतला भरणे हांच्या गायनान राग गुणकौस.

आणि साडेदहा कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यवळ हातून विद्वान यू श्रीनिवास हांच्या मँडोलिन वादनात तुमका एक मिटले राग मालिका.

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. डीके शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. त्या दूर करण्यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिली. ते नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निश्चित निरसन केलं जाईल असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश परीक्षेत

0: प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी अभ्यासक्रमात व्यापक सुधारणा करण्याच्या उद्देशानं आज इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत एआय अभ्यासक्रम कृती दलाबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधलं सहकार्य अधिक दृढ करणं आणि एआय संबंधी शिक्षणाला भविष्यातल्या तांत्रिक गरजांशी जुळवून घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37,60,00,000 टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चव्हाण यावेळी म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्रीपदासाठी डी के शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते याआधी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू असं ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित डी के शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्वाची होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे आणि त्यानुसारच ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुतीत आरपीआयला कमी महत्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी आरपीआय युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं आहे. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले.
1: आम्ही दाखवण करतो आहोत की आम्ही सुद्धा त्याला 50% जबाबदार आहोत कारण आमच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी केली होती. आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद महापालिका नगरपालिकेची तयारी केली होती. हे पॉलिटिकल पक्ष आमचा उभा राहत नाहीये. देवेंद्रजीने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जेवढं आता महामंडळ होती आणि जे एमएलसी आम्हाला ती मिळेल अशी अपेक्षा आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचं संसदेतलं वर्तन महिलांप्रती अपमानास्पद असल्याची तक्रार तृणमूलच्याच खासदार काकोली घोष दास्तीदार यांनी केली आहे. बॅनर्जी यांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन दूषित असून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी काकोली यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून केली आहा.

0: गडचिरोली तसंच छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत आज गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती जंगलात नक्षलवाद्यांनी सुरू केलेला शस्त्र निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. यावेळी पोलिसांनी अनेक बंदुका, स्फोटकं आणि ते तयार करण्याचं साहित्य ताब्यात घेतलं. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी चौकशी दरम्यान या कारखान्याबद्दल माहिती दिली होती. गेल्या आठवड्यात भामरागड तालुक्यातल्या बिनागुंडाजवळच्या जंगलातला असाच एक शस्त्र निर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. कुस्तीपटू विनेश फोगट हिला यंदाच्या आशियाई खेळांसाठीच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला भारतीय कुस्ती महासंघानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. मातृत्वाच्या रजेनंतर पुनरागमन करणाऱ्या विनेशला महासंघानं निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी नकार दिल्यानं तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मातृत्वाला कोणत्याही प्रकारे व्यावसायिक अडथळा किंवा एखाद्या खेळाडूला प्रतिकूल वागणूक देण्याचं कारण मानलं जाऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट करून विनेशीला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली होती. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर याला दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. अर्जेंटिनाच्या हुआन मॅन्युअल सेरुंदोला याची सिनरवर 3-6, 2-6, 7-5, 6-1, 6-1 अशी मात केली. पहिले दोन सेट्स हरल्यानंतरही दमदार पुनरागमन करत सेरुंदोलो यानं सामना जिंकला. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या सामन्यातून व्हिनस विल्यम्स आणि हेली बॅप्टिस्ट यांना कोणतंही कारण न देता माघार घेतली आहे. आज त्यांनी त्याची घोषणा केली. त्यामुळे या जोडीच्या जागेवर अमेरिकेची युडिस चोंग आणि ओरोनिका रेजवेक ही जोडी खेळणार आहे. प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेरो शायरी देशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आज कुलियते बशीर बद्र, अहमद आहट आणि देवनागरी लिपीत लिहिलेला उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजली. दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो, हा भारत पाकिस्तान सिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली होती. मेरठमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरू केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं होतं. 1999 त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला, तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. डीके शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावरला मी उलयता. रातच्या 8:15 आणि 18 सेकंद जातात. ऐकूया गीत गझलींची कार्यवळी.

ऐकपणू जुबीन लौटी आल्हांच्या आवाजान मिथून हांणी संगीत दिल्ले हे गीत तुम्ही ऐकले शाहिद कादरी हांचे. आणि आता गझल ऐकूया गुलाम अली हांच्या आवाजान.

0: ऐकवेलो गीत गझलींची कार्यावळी तुम्ही ऐकतले आणि हे आशिल्ले गुलाम अली आणि या सांगाताक आयची गीत गझलींची कार्यावळ हांगा सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनल वेल्यान आम्ही उलयता. रातची 8:30 आणि 18 सेकंद जातात.
1: आकाशवाणी पणजी सादर करता रेडिओ वळेरी कलात्म गोंय. गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ. संशोधन, लेखन आणि प्रस्तुती डॉ साईश देशपांडे.
2: प्रथम नमन गणपते, प्रथम नमन गणपते.
3: नमस्ते आयकोगण, हांव डॉ साईश देशपांडे तुमकां योगार दिता हे वळेरेंत जाचे नाव आसा कलात्म गोंय. कलात्म गोंय
1: भाग 9 धालो आणि धिल्लो.
3: इष्टानो, धिल्लो हो दक्षिण गोंयच्या कुळमी बायलांचो उत्सवी नृत्य प्रकार जो अश्विन नवमीच्यान दिवाळीचे फांतोड मेरेन वाड्यावेल्या मांडार रंगता. हो नाट्यात्मविधी दिल्ल्या देवाक संतुष्ट करपा खातीर शेत पिकोप, पिकांची

0: मशागत, टोळ धाड सारखिल्यो घुडणुको हे बायलांच्या समूहावरवी गाऊन अभिनीत जातात.
1: खेडेकर सर, धाल्यातली जी गीतां असतात, मागीर होव्यो असतात, तांचे भशेनूच धिल्लोतल्यानूय गोंयच्या बायलांचे जिवीत नाट्यात्म शैलींत प्रकट जाल्ले दिसता न्ही.
2: गोंयच्या वैशिष्ट्यांचो जेन्ना विचार करतात तेन्ना कांय खबरी सांगच्यो पडटा. एकच गीत सांगता, ताचे वयल्यान हे स्पश्ट जातलें. शेत म्हजे दोंगरी वो चित्त म्हजे मायेरी, आई माझा उगडास करी गो लेक म्हजी एकटी, नाही आई एकटी नाय सासू आये संगटी. हातूंतल्यान गोंयकाराची जीण स्पश्ट जाता. गोंयच्या स्त्री जीवनाचो जेन्ना आमी अभ्यास करतात, महिलांच्या एकूण जीवन पद्धतीचो, धिल्लोत एक मजा अशी आसा की धिल्लोत सगळे रानांतली वर्णनां येतात आनीक धालोत येता ती गांवांतली वर्णनां येतात. हो एक महत्वाचो फरक आसा. पुणून धालोतले बायलांचे जीवनाचे जाल्ले प्रकटीकरण हे प्रत्यक्ष जशें घडटा तशेंच आसा. इतर कांय गितांनी वव्यांनी म्हणजे रेशमाचे गोंडे, आता पिच्यांचे पांचगोंडे, रेशमाची गोदाली, हे असले जे प्रकार आसात हांगा आसना. थंय प्रत्यक्ष जे कितें आसा जशें आसा तशें, फकत कांय खबरी ह्यो जरा वेगळे पद्दतीने जा. की आमचो मोरुलो, मोरुलो नांवाचो एक प्रकार अनेक कडांच्या धालांनी आसात, तो निमाणो आसा, सामको निमाणो. पूण त्या मोरुल्यांत परत ती समूहवृत्ती, सगळ्यो बायलो एकामेकाच्या फाटीक धरून चलतात.
1: दिसपट्टे जिणेतल्या घटनांचे प्रकटीकरण असे म्हणू शकता, आणि तेव्हा मातशे स्टायलायज्ड वा प्रयोगात्म असे आम्ही म्हणू शकतात.
2: धालो बद्दल उलोवपाचे अगदी एका वाक्यात सांगपाचे झाले असे सांगू येतात, धालो हे गोयच्या स्त्री जीवनाचे संपूर्ण असे पडबिंब. तांकां जी कितें सुख दुखां जे कितें आसा ते थंय येता. तातूंत दुख कमी आणि सुख चड, तातूंत देवतांचे वर्णन देवतांचे हे चड आणि वैयक्तिक कमी, तातूंत समूह जीवना संबंधी अतिशय वेगवेगळ्या पद्धतीन भाष्य केल्ले आसता, तशें व्यक्तिगत जीवनाचेर नासता. हे धालोचे वेगळेपण आसता.

0: इष्टानो, धाल्यांवरवी कष्टकरी बायलांच्या जीवित चित्र आणि धिल्ल्यांवरवी कुळमी बायलांच्या जीवन पद्धतीचे चित्रण आणि त्यां भायर सैमातल्यो घुडणुको ह्यो नाट्यमय शैलींत मांडार सादर जातात. आणि ताकाच लागून धालो वा दक्षिण गोंयच्या धिल्लो ह्या उत्सवी नृत्यांक एक कलात्मकताय प्राप्त झाल्या. आयकुपनो कलात्मक गोंय हे वळेरीचो हो आशिल्लो आयचो वांटो.
1: धालो आनी धिल्लो
0: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोग जिवी कला विशीं, म्हळ्यारूच गोवन फोक एन्ड ट्रेडिशनल परफॉर्मिंग आर्ट्स हांचे विशीं अधिक म्हायती करून घेवपाक आयकूंक रावात फुडले सप्तकांत. हेच दिसा आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान ही कार्यावळ कलात्मक गोंय. ह्या कलात्मक गोंयच्या भोंवडेर तुमचे वांगडा आसतलो हांव डॉक्टर साईश देशपांडे. नमस्कार.
1: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ कलात्मक गोंय तुमी निकतीच आयकली. संशोधन, लेखन आनी प्रस्तुती डॉक्टर साईश देशपांडे हांची आशिल्ली. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
2: आणि आता ऐकूया.
3: पहिली गवळण बोले काना, पहिली गवळण बोले काना.
2: अलका मडगयकर आणि सांगात्यांनी गायले हे

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवच्या लवलाना मुलेता ऐकपनो. आता ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. ह्या कार्यावळीन तुमका सगळ्यांक येवकार आणि नमस्कार. आज ऐकूया डॉ शकुंतला भरणे हांचे गायन. त्यांच्या गायनात हो असा राग गुणकंस. तर ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन डॉ शकुंतला भरणे हांच्या गायनात राग गुणकंस.

ऐकवेनो हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन डॉक्टर शकुंतला भरणे हांचे गायन तुम्ही ऐकले. तांणी गायिल्लो आशिल्लो राग गुणकोस. आणि या सांगाताक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगा सोंपता.